आपल्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

चालू विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 18 ऑगस्ट. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रामाला अनन्य भावे शरण जा. प्रपंचामध्ये देवाची आवश्यकता आहे हे सांगायला नको. प्रत्येकानं आपापल्या परिस्थितीचा अनुभव जर पाहिला तर त्याला खचित असं आढळून येईल की आपलं हे सर्व वैभव केवळ रामाच्या कृपेचंच आहे. जो काही पैसा अडका मानमरातप आपल्याला मिळतो आहे तो सर्व भगवंताच्या कृपेमुळंच आहे हे प्रत्येकजण जाणू नये. म्हणून जे जे कर्म आपल्या हातून घडत असतं ते त्याच्याच सत्तेनं होत असतं याची खात्री बाळगून कोणत्याही बऱ्या वाईट कर्माचा अभिमान धरू नका किंवा खेदही करू नका. गर्व झालाच तर रामाची आठवण करा. तो तुमचा अभिमान नष्ट करीत. नफ्याच्या वेळी अभिमान उत्पन्न होतो, तोट्याच्या वेळी दैव आठवतं. म्हणून दोन्ही प्रसंगी अभिमान नसावा. माझं कर्तेपण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही. प्रत्येक कर्माच्या वेळी त्याचं स्मरण करूया. राम करता असं जो म्हणेल तो सुखी, मी करता असं म्हणेल तो दुःखी. लहान मुलाप्रमाणे निरभिमान असावं. रामालाच सर्व समर्पण करू आणि समाधान मानून घेऊ. रामाला शरण जावं आणि मजेनं असावं, आनंदानं संसार करावा. तुझ्या नामस्मरणाची गोडी दे हेच मागावं. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनं होते आहे हे समजून समाधानात राहा. वाईटाबद्दल कंटाळा किंवा सुखाबद्दल आसक्ती नको. असं वागल्यानं हवं नको पण नाहीसं होतं आणि अहमपणाला जागाच उरत नाही. तेव्हा आता एक करा, रामाला अनन्य भावे शरण जा. रामा तू ठेवशील त्यात आनंद मानेन अशी त्याच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना करा. तो तुम्हाला मदत करायला सदैव तयार आहे. आपण अभिमानामुळं मदतीकरता हातच पुढं करत नाही, त्याला तो काय करणार. तुम्हाला खरोखर परमेश्वराजवळ काय पाहिजे ते मागा, तो तुम्हाला खचित देईल. पण जे मागाल ते मात्र हिताचं मागा. समर्थ रामदास हे मनोभावे रामाचे दास झाले आणि म्हणून ते समर्थ होऊ शकले. ज्यानं जगताची आस सोडली आणि रामाची सेवा पत्करली जो जगाचा स्वामी होईल. म्हाताऱ्या असतील त्यांनी भगवत भजनामध्ये आपला वेळ घालवावा. तरुण असतील त्यांनी भगवत स्मरणामध्ये कर्तव्याला चुकू नये. आणि हाच खरं म्हणजे समाधानाचा मार्ग आहे. यातच सर्वस्व आहे. जो भगवंताच्या प्रेमात नेहमी निमग्न असतो त्याला उपदेश करण्याची जरुरी नसते. भगवंतानं गोपींना उपदेश केल्याचं ऐकिवत नाही. त्या सदैव त्याच्या प्रेमातच रंगून गेल्या होत्या. भगवंताचं प्रेम एक त्याच्या नामानच साधणार आहे आणि म्हणून नेहमी भगवंताच्या नामात राहून आनंदात आयुष्य घालवा. भगवंत कृपा करेल हाच माझा आशीर्वाद आहे. राम करता आहे अशी ज्याची दृढ श्रद्धा त्यालाच आस्तिक म्हणावा. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंग ची स्मार्ट निवड.
1: भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 230, दशक 18, समास 5, करंट परीक्षा निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. धान्य भरपूर मोजलं पण त्या प्रमाणात ते भक्षण केलं नाही, त्याप्रमाणे लोकांकडून मनन केलं जात नाही. पाठांतर म्हटलं तर भरपूर आहे पण अर्थ काय विचारला तर काही समजत नाही. अनुभव विचारला तर अंदाज पंचे काहीतरी सांगतात. शब्दरूपी रत्ने असतात, त्यांची परीक्षा घेऊन त्याचा अनुभव घेऊन पावा, नाही तर मग ते टाकून द्यावं. नामरूप सगळं सोडावं आणि अनुभव मांडावा. सार आणि असार हे एकच मानायचं हा मूर्खपणा आहे. कुलकर्ण्याने कुळाला म्हणजे निरक्षर शेतकऱ्याला समजवावे. उगीचच वाचायचं आणि दृष्टांत काही समजत नाही असं नको. जिथे काही समजत नाही तिथे काहीतरी सांगतो आणि विचारल्यावर वक्ता वसवस करतो. नाना शब्द एकत्र केले, प्रचिती नसताना उपाय केले, पण ते आणीबाणीचे वेळेला वाया गेले. जातं घाईघाईने ओढलं आणि धान्य टाकत केला, पण त्याच्यामध्ये पीठ काही बारीक होत नाही. घासामागे घास घातला, चावायला अवकाश ठेवला नाही, सगळा बोकणा भरला तर पुढे काय होईल. सभेतल्या हिशेबी कारभाराचं लक्षण म्हणजे एक क्षण देखील वाया जाऊ देऊ नये. सगळ्याचं अंतःकरण सांभाळत जायचं, सूक्ष्म नावं सुखानं घ्यायची, जितकी तितकी रूपं ओळखायची, ओळखून श्रोत्यांना समजून सांगायची, समस्यापूर्ती करायची, म्हणजे श्रोते आनंदित होतात आणि क्षणाक्षणाला गोसाव्याला वंदन करतात. समस्या सुटली तर वंदन, समस्यापूर्ती नाही झाली तर निंदा करतात. मग गोसाव्याने चिडचिड कशासाठी करायची? शुद्ध सोनं पाहून घ्यावं, कस लावून त्याची परीक्षा घ्यावी, म्हणजे श्रवण मनन हे प्रत्यय घेऊन पाहावं. वैद्याची प्रचिती येत नसेल, व्यथा दूर होत नसेल तर त्याने लोकांवर कशासाठी रागवायचं? खोटं कुठेच चालत नाही, खोटं कोणाला आवडत नाही. खरं असेल, अनुभव असेल तर तो घ्यावा. लिहिणं येत नसताना व्यापार केला, काही दिवस चालला, पण जेव्हा हिशेब तपासणीस भेटला तेव्हा तो खोटा पडला. माहिती अनुभवाने साक्षीने बोलावं, तसं नसेल तर तपासणीसाने काय करायचं सांगा बरं. आपण स्वतःच कुंता करायचा तर मग दुसऱ्याला काय समजावणार? माहिती नसेल तर कष्ट होतील. बळ नसताना युद्धावर गेला तर तो पराभूत होईल, मग त्याने कोणाला दोष द्यायचा? अनुभव नसताना जी उत्तरं दिली जातात ती फोलपट समजावी. शिकवल्यावर राग येतो पण पुढे अद्दल घडते. खोटा असतो तो लोकांमध्ये उघडा पडतो. खरं सोडून खोटं घ्यायचं म्हणजे फजितीला पारावर राहत नाही. नारायणाने त्रिभुवनात काय नाही केला, तो न्याय सोडला तर सगळं जगच पाठीमागे लागलं. भांडून भांडून किती शोभा करून घ्यायची? अन्याय अनेकांनी मान्य केले, पाहिले नाही आणि ऐकले नाही ते वेड्यासारखं होईल. असत्य म्हणजे पाप, सत्य हे स्वरूप, दोन्हीमध्ये काय निवडायचं ते निवडा. मायेमध्ये बोलणं चालणं, शब्द माया नसताना कसलं बोलणं? म्हणून निःशब्दाचं मूळ शोधावं, वाच्यांश जाणून घेऊन सोडावा, लक्षांश विचारपूर्वक घ्यावा. निःशब्द जे मूळ परब्रह्म, त्याच्याबद्दल काही घोटाळा होत नाही. अष्टधा प्रकृती हा पूर्व पक्ष आहे, तो सोडून अलक्षाकडे लक्ष लावावं. मनन करणारा आणि परमदक्ष असेल तोच हे करू शकतो. नाना कोंडा आणि कण हे एकच मानायचे हे चुकीचं आहे. रस आणि चोयट्या कोणत्या हे शहाणा माणूस ओळखतो. पिंडामध्ये नित्य अनित्य विवेक, ब्रह्मांडामध्ये सारा सार अनेक, हे सगळे शोधून सार घ्यावं. मायेकरता अन्वय आणि संहारणी आहे. माया नसताना विवेक कसा करायचा? तत्वाने तत्व शोधावं, महावाक्यामध्ये प्रवास प्रवेश करावा, आत्मनिवेदन करून समाधान प्राप्त करावं, असं समर्थ सांगत आहेत. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे करंट परीक्षा निरूपण नाम समास पंचम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. श्रोतेहो नमस्कार. देहरोड नाटकामधलं गोल आपटे यांचं एक पद आहे, या प्रभू या झडकरिया. स्वर आणि स्वरसाज पंडितराव नगरकरांचा. आयुष्यातील स्वरसाधना, अभ्यास आणि ध्यास जेव्हा गायकीमधून पदोपदी जाणवतो त्यालाच तपस्वी साधक म्हणतात. पंडितराव नगरकरांच्या गायकीमधून हे सारं आपल्याला नित्य जाणवतं.

विषय वासनांचा त्याग केल्याशिवाय मन निर्मोही होत नाही आणि निर्मोही मनच तनानिशी हरिमय होतं, भक्तिरसामध्ये चिंबन हात. हे तनमन हरिमय झाले. स्वर आणि स्वरसाज पंडित प्रभाकर कारेकर यांचा.

चरणी तुझिया मद देई वास हरी। कविवर्य भारा तांबे यांनी ग्वाल्हेर मुक्कामी 4 जानेवारी 1928 साली ही काव्यरचना तयार केली। निर्मोही आणि निरीच्छ भक्ती म्हणजे नेमकी कशी? अहो, कर्मण्ये वाधिकार असते मा फलेशु कदाचन, फळाची अपेक्षा न धरता कार्य करत रहा, हे गीता तत्व सांगायला खूप सोपं आहे पण आचरणात आणायला महाकठीण आहे। त्या श्रीहरीकडं आपलं मागणं कसं असावं आणि आपण काय मागावं बरं, हेच तर सांगतायत कविवर्य भारा तांबे। गायिका माणिक वर्मा, संगीतकार दशरथ पुजारी।

माणिक वर्मा यांनी गायलेलं मधुकर जोशी यांचं एक भक्तगीत, संगीतकार गोविंद पोहळे. प्रभात काळी तुझे ईश्वरा नाम मुखी येई. सकाळी जाग येताच सर्वप्रथम देवाचं नाव ओठावर येणं, यासाठीच अखंड नामस्मरणाची सवय मनावर बिंबवावी असं संत सज्जन नित्य सांगतात. नामाची सवय एकदा का मनाला जडली की प्रभात काळी हे आपोआप त्या ईश्वराचं नाव मुखी येतं.

श्रोते हो, नित्य विठ्ठल दर्शनानं विठ्ठल रूप डोळ्यामध्ये भरत, मनामध्ये ठसत आणि संजीवनी देत. चित्त शुद्धीसाठी आणि जीवन धन्य होण्यासाठी हाच रामबाण नाम मार्ग होय.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: रेडिओ विश्वास. टाइम चेक. टाइम चेक.
3: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक. संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: तुमचं बिल या वस्तू कानातले,
9: पहिल्या पगारातून आईसाठी,
8: संधीची पळी,
9: बाबांना पूजेसाठी,
8: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
9: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
8: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
9: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
0: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्त.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, नेहमीप्रमाणेच आजही आपण संवाद साधणार आहोत बरं का. हो, पण आजचा हा संवाद बराचसा हटके आहे आणि म्हणूनच त्याचा रंग आणि ढंगही वेगळा आहे. मी मागच्या वेळी म्हटलंच होतं तुम्हाला की माझ्या मनात AI विषयी अनेक शंका, कुतूहल, भीती यांचा अगदी गदारोळ मांडला आहे. मला वाटतं हाच अनुभव तुम्हालाही येत असेल. आणि हो, म्हणूनच मित्रमैत्रिणींनो, मी व्हॉट्सअप चॅट केलं तेही डायरेक्ट AI बरोबर, आणि ते तसंच्या तसंच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मित्रमैत्रिणींनो, ह्यात काहीही काल्पनिक नाही हं, एवढं मात्र लक्षात घ्या. आमचा संवाद सुरू झाला. मेटा AI ला मी क्लिक करताच AI, हॅलो, हाऊ कॅन आय हेल्प यू? मी म्हटलं मी मराठीत सांगू? AI, चालेल. मला सांग तू तो आहेस की ती, यावर AI काय फरक पडतो? मी तुझी फ्रेंड आहे समज. ठीक आहे, मी म्हटलं AI सांग आता तुझा प्रश्न. अगं, तसा काही अगदी नेमका एकच प्रश्न किंवा माहिती नकोय मला तुझ्याकडनं. खर तर शाळेपासून शेतीपर्यंत आणि स्वयंपाकघरापासून ऑपरेशन थिएटर पर्यंत विद्यार्थ्यांचे गृहपाठ तू करून देतेस, पुस्तकांसाठी चित्र काढतेस, कथा, कविता, कादंबरी सुद्धा लिहितेस म्हणे. हो, पण विदिन नो टाइम, तेही चकट फू, नो कॉपीराइट, कसं काय जमतं तुला? हाच करा माझा प्रश्न आहे. आणि हो, आणखीही बऱ्याच गोष्टी मनात आहेत. हो खरंय, आता तुझ्यासाठी काय करू? काही नको. अगं सगळंच तू केलंस तर मी काय करू, हाच तर खरा माझ्या पुढचा प्रश्न आहे. तुझं हे सर्व क्षेत्रातलं स्वैर आक्रमण माझं अस्तित्वच एक दिवस ग्रासेल की काय, याची भीती माझ्या मनात सतत आहे. आणि माझं माणूसपणच एक दिवस तू संपून टाकशील की काय, या कल्पनेनी मी धास्तावली आहे. नको अशी भीती बाळगू, AI अस्वस्थ केलं. भीतीच नाही ग, अगं काळजी वाटते, जीवाला घोर लागलाय. कोण, आणि तुला माहिती आहे कोणतीही वस्तू वापरली नाही की ती गंजते, निकामी होते. AI, खरंय. मग तुझ्या या जीवनव्याप्ती हस्तक्षेपाने माणूस म्हणून निसर्गदत्त देणगीच्या आमच्या मेंदूतल्या संगणकात असलेल्या स्मृती, संवेदना, बौद्धिक, शारीरिक क्षमता, मानसिक भावभावना, सृजनात्मकता, क्रियाशीलता, अगं ह्या सगळ्या चिप्स हळूहळू गंजतायत. आणि असा हा गंज चढता चढता एक दिवस या चिप्स करप्टर होणार नाहीत ना, या विचारांनी माझी झोप उडाली आहे. मी समजू शकते AI, अगं तुझी घालमेल काळजी व्यर्थ आहे. मी हे बघ, तुझी ही सहानुभूती बघून मला आश्चर्यच वाटते. मित्र मैत्रिणींनो, आपल्यातल्या कुणाला जरा काही विरोधी बोललं की समोरचा कसा तुटून पडतो, खरं ना. मग AI फ्रेंडचं हे चांगुलपण बघून मी थोडी धिटावले. तू काय काय करू शकतेस ते कळलं, पण मला सांग तू काय काय करू शकत नाहीस ते सांगशील. अच्छा, आता उलट तपासणी. ओके, सांगते. थोडक्यात सांगायचं तर माझ्याबद्दलची भीती चिंता सोड. अगं, मी आणि तू यातला फरक लक्षात घे. तू निसर्ग म्हण, ईश्वर म्हण, पण त्याची नैसर्गिक निर्मिती आहेस आणि मी मानव निर्मित, यांत्रिक, तांत्रिक, म्हणजेच काय ग, कृत्रिम निर्मिती. माझी ओळख AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. खरं ना, यंत्र मानव मी, आणि म्हणूनच मला प्रश्न पडत नाही तुझ्यासारखे. मला कल्पना सुचत नाही, मी अनुभव घेऊ शकत नाही. कितीही कष्टाचं काम केलं तरी माणसासारखा कष्टाचा घाम मला येत नाही. कुठल्याही दुःखद प्रसंगी माझ्या डोळ्यात पाणी येत नाही. हो, आणि एक लक्षात ठेव, विचारल्याशिवाय, सांगितल्याविना मी काहीच करू शकत नाही. प्रश्नाला उत्तर आणि उत्तरांचे पर्याय, तेही मदतनीस म्हणून मी काम करते. पहिली सुरुवात मी कशी करते? व्हॉट कॅन आय हेल्प. हो, खरंय. अगं, पण काय काय विपरीत घडतंय माहित आहे का तुला तुझ्यामुळे? नाही. साध्या पाड्यामधले 17 किती विचारलं की आमचं घोडं अडतं. स्पेलिंग मध्ये स्पेलिंग लिहिताना डबल टी करायची की सिंगल टी करायची, लगेच आम्ही तुझ्याकडे धाव घेतो आणि तू लगेच उत्तर हजर करतेस. प्रश्नाचं उत्तर असो, नवा रस्ता असो, घराचा पत्ता असो, रोड मॅप, लोकेशन, हजर, तेही विना विलंब. आणि म्हणूनच मला भीती वाटते की आमच्या स्मृतीचं, नैसर्गिक मेमरी चिपचं काय होणार. लहानपणी आम्ही सुभाषित, कविता, पाढे, स्पेलिंग या गोष्टी तोंड पाठ करायचो घुकंपट्टी करून, आणि ते आजही आमच्या लक्षात आहे. तुझ्यामुळे पाठांतराची कन्सेप्टच डिलीट झालीय. हस्ताक्षराच्या बाबतीतही तू आमची ओळख पुसून टाकलीस. कुणाचंही पत्र आलं की हस्ताक्षरावरून ओळखू यायची ती व्यक्ती, मनात आठवणी जागायच्या. आणि आता अगं, वह्या पुस्तकांशी असलेलं नातं तुटलंय. आता दसऱ्याला काय तुझ्या क्लिक करून समोर दिसणाऱ्या सरस्वतीची पूजा करायची? खरंच, बारसं असो की 12, तुझा मेसेज फॉरवर्ड केला की संपल्या आमच्या भावना. हो, झालंय असं, पण ते मी केलंय हे मात्र पूर्ण सत्य नाही, ते अर्ध सत्य आहे. हे बघ, मला प्रश्न विचारला जातो, मी फक्त त्याचं उत्तर समोर ठेवते, तेही मदतनीस म्हणून. मला सांग, सुरुवातीला पहिलंच वाक्य मी काय म्हणते? हाऊ कॅन आय हेल्प यू. आता मालकाने जर मदतनीसाला आपली जागा दिली तर तो दोष कुणाचा? मालकाचा की सेवकाचा? खरंय, अगं, रेडीमेड आणि इन्स्टंट मिळाल्यावर प्रश्न जर सुटत असतील तर माणसामधला मूळचा आळशी आणि ऐत खाऊ स्वभाव फोपावणारच. आणि तू तर त्याच्याच मुळाला अगदी भरपूर खत पाणी घालतेस. इट्स युअर प्रॉब्लेम, चॉईस इज युअर्स. बरोबर आहे तुझं, माझी पडती संमती. कुठेतरी मनात पटतही होत AIचं सांगणं. फ्रेंड, अगं, अशी नर्वस नको हो. इन्स्टंट रेडीमेडचा पर्याय नकोय ना तुला? ठीक आहे, घे. दुसरा पर्याय मी तुला देते. तुझी मेमरी चिप तुला शाबूत ठेवायची आहे, मग कर पाठांतर, माझी हरकत नाही. स्वतंत्र ओळख तुला ठेवायची आहे, मग स्वतंत्र विचार कर, कल्पनेची भरारी घे. स्वनिर्मितीचा आनंद घ्यायचाय तुला, मग उचल पुंचला, नाही तर हाती घे लेखणी. शरीर स्वास्थ्य करायचंय ना, टिकवायचंय ना, मग कष्ट कर, घाम गाळ. हो, पूर्वी करत होतीस तसा. एकटे पण नको वाटत म्हणून मला कंपनी द्यायला बोलवता, आणि मग परत एकटेपणाचं दुःखही धरता. मला सांग, अगं कुठेतरी भेटायला गेल्यानंतर बोलायला गेल्यावर चार जण एकत्र जमलात तरी सुद्धा हाती धरल्या मला कानाशी चिकटवून बसता. तुला ज्ञान हवंय की माहिती, हा निर्णय तुझा आहे. हे बघ, मी शॉर्टकट नाही. स्वतंत्र विचार कर, कॉपी करू नकोस. मी पुढे ठेवलेल्या पर्यायांवर सुद्धा विचार कर आणि मग निर्णय घे. आणि हे करण्याला AI ची भीती बाळगण्याचं कारणच नाही. चॉईस इज युअर्स. मित्रमैत्रिणींनो, किती स्वच्छपणे आणि मोकळेपणाने AI ने तिचा दुसरा पर्याय माझ्या समोर मांडला, आणि तो ऐकल्यावर खरोखरच मी अंतर्मुख झाले, आणि आपलीच कुठेतरी गल्लत होतीये हेही अगदी मनापासून प्रामाणिकपणे जाणवलं. मला वाटतं या संवादातून ते तुम्हालाही जाणवलं असेल, किंवा या आधीही तुम्ही कुठेतरी आपल्या मनामध्ये याची कबुली दिली असेल. हो, पण ऐतं मिळालं, ताबडतोब मिळालं की माणूस तिकडे धावतो. मित्रमैत्रिणींनो, इथेच तर आपल्या सतसत विवेक बुद्धीचा, आपल्या भविष्याचा विचार AI ने नाही, आपणच करायला हवा. खरं की खोटं? हो, पण लक्षात कोण घेतो असं म्हणून चालणार नाही. खर तर आपण अगदी मनापासून आणि गंभीरपणे हे लक्षात घ्यायला हवं, नाहीतर तोच प्रश्न आज AI उद्या काय. मित्रमैत्रिणींनो, आजचा हा संवाद तुम्हालाही विचार करायला लावेल असा मला विश्वास वाटतो. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8
0: कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: कृषी संदेश

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आंब्याचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी स्वीकारत आहेत. तर आंबा लागवडीपूर्वी काही नियोजनात्मक बाबी जर आपण व्यवस्थित पाळल्या तर ही बहुवार्षिक जी आंब्याची फळबाग आहे ही आपल्याला अधिक फायदेशीर ठरू शकते. त्यामुळं नियोजनात्मक ज्या लागवडपूर्व नियोजनामध्ये महत्त्वाच्या बाबी येतात त्यावर आज आपण थोडं उहापोह करणार आहोत. तर आपण जेव्हा विचार करतो, हवामानाचा जर विचार केला तर महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये आंब्याचं पीक साधारणतः चांगल्या पद्धतीने येऊ शकतं. आंब्याच्या किफायतशीर लागवडीसाठी जमीन आणि बाकी तळ जमीन या दोन्ही बाबीचं महत्त्व आहे. माती परीक्षणसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आंब्याचं जे पीक आहे ते बहुवार्षिक पीक असल्यामुळं एकदा हे लागवड केल्याच्या नंतर वर्षानुवर्ष त्या जमिनीमध्ये तिथं राहतं. त्याकरता आपण माती परीक्षण केल्याच्याशिवाय आंब्याची लागवड करायलाच नको. त्याकरता दोन बाबीकरता सुद्धा माती परीक्षण करणं गरजेचं, की खताचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे आणि चुनखडीचं प्रमाण जमिनीमध्ये किती आहे, या दोन बाबीवर प्रकाश टाकण्याकरता माती परीक्षणाची अतिशय आवश्यकता आंबा लागवडीपूर्वी असते आणि त्याच्यामुळे आपण ते माती परीक्षण करून घेतलं पाहिजे. एकदा लागवड केल्याच्या नंतर जमिनीचा जो दोष आहे तो मग आपल्याला काढून टाकता येत नाही. त्याच्यामुळे

0: येईल इतका तो भरला पाहिजे. तर ह्या सर्व बाबी आपण जर पाळल्या तर चांगलं राहतं. जातीमध्ये सुद्धा नियोजनात्मक बाबीमध्ये फार महत्त्वाची बाब आहे की व अनेक जाती आज पुढे येत आहेत. त्याच्यामध्ये केशर आहे, तोतापुरी आहे, नीलम आहे, निरंजन आहे, साई सुगंध आहे, परभणी हापूस आहे, रत्ना आहे, सिंधू आहे, पायरी आहे, लंगडा आहे, वनराज आहे किंवा दशहरी आहे. तर ह्या काही जाती आहेत. परंतु या जातीपैकी ज्या जाती आपल्या भागाकरता शिफारस येत आहेत त्या जाती शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण त्याची लागवड केली तर आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. तर ह्या लागवडपूर्व नियोजनामध्ये ह्या बाबी पाळणं आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी जर आपण संपर्क केला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण आंब्याची फळबाग लागवड जर केली तर आपल्याला अधिक फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे तांत्रिक सल्ल्यासाठी संपर्क करा आणि शास्त्रज्ञ मार्गदर्शनाखाली आंब्याच्या लागवडपूर्व नियोजन करून आवश्यकतेनुसार चांगल्या प्रकारची बाग विकसित करा. अशा प्रकारची शुभेच्छा देतो. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
5: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
4: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
5: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
4: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
6: नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे तुमच्याशी संवाद साधतो आहे आणि आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो। मंडळी, आजचा विषय नेहमीप्रमाणेच वेगळा आहे। एक संवाद बाबासाहेबांशी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे काही वर्षांपूर्वी आपल्यातून निघून गेले, पण त्यावेळी मला असं वाटलं होतं की आपल्या बाबासाहेबांबद्दलच्या भावना एका पत्रामधून व्यक्त कराव्यात। तशा त्या व्यक्त करण्याचा प्रयत्न मी केला आणि त्या पत्राचा पहिला भाग आज आपल्यासमोर मी सादर करतो आहे। दुसरा भाग आपण पुढच्या आठवड्यात पाहणार आहोत। एक संवाद बाबासाहेबांशी। आदरणीय बाबासाहेब, प्रथम आपल्याला मानाचा मुजरा। खरं म्हणजे तुम्हाला भेटण्याची, तुमच्याशी बोलण्याची आणि तुमचा पदस्पर्श करून आशीर्वाद घेण्याची इच्छा होती, पण ते सगळं अपूर्णच राहिलं। तुम्ही इतक्या लगेच निरोप घ्याल असं वाटलं नाही, म्हणून आता पत्रातूनच आपल्याशी संवाद साधतो। पत्र हे भावना पोहोचवण्याचं माध्यम आहे। आपण जरी आता देहरूपानं आमच्यात नसलात तरी आपली ओजस्वी वाणी, पल्लेदार लेखणी आणि शिवमय झालेल्या आठवणी आमच्यासोबत आहेतच। पुढच्या अनेक पिढ्या हा वारसा जपतील, त्यावर पोसल्या जातील हा विश्वास आहे। तुमच्या अजोड अद्वितीय कार्याचा गौरव कोणी केला नाही। अगदी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर या साऱ्यांनी तुमची मुक्त कंठानं स्तुती केली। तुमचं कार्यच इतकं अफाट आहे की त्याचं वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात। गेल्या वर्षी तुमचा 99वा वाढदिवस साजरा झाला, आम्हाला तुमचा केवढा अभिमान। म्हटलं बाबासाहेब आता 100 पदार्पण करतायत। आशाताई म्हणजे आशा भोसले त्याही दुर्दैवानं आता नाही आहेत आणि राज ठाकरे तुमच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित होते। आशाताई त्यावेळेला जवळपास 90च्या घरामध्ये होत्या आणि आपण तर 100व्या वर्षात पदार्पण केलेलं होतं, पण दोघांचाही उत्साह लाजवाब, तरुणांनाही लाजवेल असा. म्हणून तर राजसाहेब जे म्हणाले ते अगदी बरोबर होतं. ते म्हणाले, आशाताई, बाबासाहेब यांच्यासारख्या लोकांसाठी वय हा केवळ मोजण्याचा एक आकडा असतो, म्हणजे अंक असतो, फक्त त्यांचं शारीरिक वय मोजण्याचं साधन. पण अशी लोक कधीच म्हातारी होत नाहीत. आपणही कधी म्हातारे नव्हताच. लोक वय झालं म्हणजे एखाद्याला म्हातारा या अर्थानं वृद्ध म्हणतात. पण वृद्ध या शब्दाचा अर्थ ते कधीच समजून घेत नाहीत. वृद्धी म्हणजे वाढ. अनुभवानं ज्यांच्या ज्ञानात शहाणपणात वाढ होत जाते ते वृद्ध. त्याचा वयानं वृद्ध होण्याशी काही संबंध नसतो. आपण असे वृद्ध होता. माहिती, ज्ञान, अनुभव आणि शहाणपणा यांचं मोठं आणि न संपणारं गाठोडं आपल्याजवळ होतं. वय वाढत होतं, पण आपल्या नवनवीन संकल्प करण्यामध्ये खंडणा नव्हती. शिवकथा आपल्याला अखिल ब्रह्मांडात पोचवायची होती. आपण लावलेलं हे रोपटं नक्कीच आभाळापर्यंत पोहोचेल. मोगरा फुलेल आणि त्याचा सुगंध दशदिशा व्यापून टाकेल. एवढं कार्य आपण केलं आहे. पन्नाशी साठीत आमच्यासारख्यानं पदार्पण केलं की आम्ही म्हणतो, बस आता आमच्यानं काही होणार नाही, वय झालं आता. पण खरी म्हातारी होतात ती आमच्यासारखी मंडळी. आणि म्हातारपणाला वयाला वाकुल्या दाखवणारी तुमच्यासारखी माणसं असतात चिरतरुण. काळसुद्धा तुमच्या पुढं नतमस्तक होतो. साधारणपणे 6-7 वर्षांपूर्वी मी आपल्याला व्यासपीठावर पाहिलं. डॉक्टर चित्रलेखा पुरंदरे यांच्या अविनाश धर्माधिकारी यांच्यावर लिहिलेल्या पुस्तक प्रकाशनाचं निमित्त होतं. त्यावेळी आपलं वय 96-97 आसपास असावं. कार्यक्रम भरगच्च होता. 3-3.5 तास चालला. पण आपण व्यासपीठावर जे सुरुवातीपासून बसला होता ते त्या वयातही शेवटपर्यंत जागेवरून हालला नाहीत. एवढेच नाही तर कार्यक्रमाच्या अखेरीस आपण आपलं मनोगत देखील व्यक्त केलं. आपल्या भाषणात शिवकालीन ऐतिहासिक संदर्भ तर ओघानच येणार होते, त्याप्रमाणे ते आलेही. पण पूर्वी आपल्या व्याख्यानात असायचा तोच आवेश त्यात होता. इतिहासातल्या सगळ्या तारखा आपल्या बोलण्यातून जिवंत होत होत्या. एकही तारीख संदर्भ चुकत नव्हता. तुम्ही चुकला असतात तरी वयाच्या हिशोबानं ते क्षम्यच होतं. कोणी काही म्हटलं नसतं, पण ते तुमच्याकडून होणं नव्हतं. सकाळी काय जेवलो हे संध्याकाळी न आठवणारे आम्ही तुमची ही अफाट स्मरणशक्ती पाहून चकित झालो नसतो तरच नवल. छत्रपती श्री शिवाजी महाराज या द्वादश अक्षरी मंत्रानं आपलं संपूर्ण जीवन व्यापून टाकलं होतं. हाच मंत्र आपला ध्यास, आपला श्वास झाला. शिवाजी महाराजांच्या आठवणीशिवाय गेला असेल असा आपल्या आयुष्यातील एकही दिवस तर सोडाच, पण एक क्षणही नसेल. महाराजांची आपल्याला क्षणभरही विस्मृती झाली नाही. शिवचरित्रानं आपण भारले गेलात आणि हेच भारले पण आपण इतरांनाही मुक्त हस्ते वाटत सुटला. कधी आपल्या वाणीनं तर कधी आपल्या लेखणीनं. बोले तैसा चाले याचं मूर्तिमंत उदाहरण आपण होता. आपण जे बोलला तेच केलं आणि जे केलं तेच बोललात. आपण इतिहासाचे थोर अभ्यासक होता पण आपण तसं कधीच म्हणवून घेतलं नाही. शिवशाहीर म्हणवून घेण्यातच आपण धन्यता मानली, पण आपल्या शाहिरीची जादू अशी होती की तिनं शिवचरित्र घराघरात पोहोचवलं. जाणता राजा प्रत्यक्ष रंगमंचावर प्रकटला. जनतेनं याची देही याची डोळा हा सोहळा पाहिला. केवढं हे भाग्य. आपलं शिवसृष्टीचं ही स्वप्न आता साकार होत आहे. मंडळी, बाबासाहेबांना लिहिलेल्या या पत्राचा उर्वरित भाग आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये पाहणार आहोत. आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचं

झाला या शिवाजी बरोबर सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातील बाजी तानाजी येसाजी सूर्याजी भिरंगोजी सारखे मर्द मावळे स्वातंत्र्यासाठी देहाची कुर्बानी करण्यास

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात ऐकूया झील के उस्वार या चित्रपटामधलं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: गदर या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे उत्तम सिंग यांचं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मीरा या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे पंडित रविशंकर यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत वाणी जयराम यांच्या स्वरात.

0: ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ नाशिक आयोजित कविवर्य आनंद जोरवेकर आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ बालकवी स्पर्धा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून, ठिकाण डे केअर सेंटर शाळा, राजीव नगर जवळ वडाळा पाथर्डी रोड, नाशिक. नाव नोंदणीची अंतिम तारीख आहे 7 सप्टेंबर 2026. प्रवेश फी 50 रुपये. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.
1: ऐकूया अलका याज्ञिक आणि अमित कुमार यांनी गायलेलं जीवन एक संघर्ष या चित्रपटामधलं गीत. गीतरचना आहे जावेद अख्तर यांची, संगीतकार लक्ष्मीकांत वैरेलाल.

0: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. साहिल लुधियानवी यांची गीतरचना ऐकूया जोशीला या चित्रपटामधले. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमात यानंतर संगीत आपण ऐकणार आहोत. घर घर की कहाणी या चित्रपटामधलं शब्दरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची. संगीत दिलंय बप्पी लहरे यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चंद्राणी मुखर्जी, उत्तरा केळकर आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत गौतम गोविंदा या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि मन्नाडे यांच्या आवाजात.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं अमरदीप या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या स्वरात. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या. आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात रेशमा यांच्या आवाजामध्ये. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: ऐकूया कलाकार या चित्रपटामधलं साधना सरगम आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात इंदिवर आणि मनोज कुमार यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया गुलशन बावरा यांचं शाब्बास डॅडी या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूयात संगीतकार किशोर कुमार यांच्यासोबत अमित कुमार यांच्या आवाजात.
2: चीज है बेटे, जिसकी न सिर्फ सोसाइटी को ही जरूरत है बल्कि आदमी की आत्मा को भी. जिस इंसान ने कभी प्यार न किया हो वो अकल का कोलू, और जिसने कभी शादी न की हो वो चिलगोजे का छिलका. प्यार

0: आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात मर मिटेंगे या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकूयात. शैलेंद्र सिंग, शब्बीर कुमार, कविता कृष्णमूर्ती आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कैफी आझमी यांचं गीत हस्ते जख या चित्रपटामधलं ऐकूया मोहम्मद रफी आणि एस बलबीर यांच्या आवाजात संगीतकार मदन मोहन

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चित्रपट संगीताच्या या कार्यक्रम

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: प्राधान्य द्या शिक्षणाला, नकार द्या बालविवाहाला.
1: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात कंगन या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे अंजान ह्यांचं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती मी देविका सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या 60 उत्तरांची कहाणी या नवीन कार्यक्रमात. आज आहे मंगळवार आणि श्रावणातला हा मंगळवार म्हणजे मंगळागौरीचं पूजन करण्याचा दिवस. लेकीचं लग्न झाल्यानंतर तिच्या येणाऱ्या सगळ्या पहिल्या सणांची तयारी सासरी माहेरी अगदी उत्साहानं सुरू असते आणि त्यातच मंगळागौर हा सगळ्यांच्याच मनातला एक जिव्हाळ्याचा आणि आनंदाचा उत्साहाचा असा सण. पहिली मंगळागौर जर असेल तर तो उत्साह सासरी माहेरी ओसंडून वाहत असतो आणि अर्थातच त्या नववधूच्या आयुष्यातली ही पहिली पूजा तिच्यासाठीही तेवढीच खास असते. ही मंगळागौरीची पूजा म्हणजे उमा महेश्वराची पूजा. नवरा बायकोतलं अत्यंतिक प्रेम, जिव्हाळा, निष्ठा, एकरूपता म्हणून आपण शंकर पार्वती या दाम्पत्याकडे बघतो. त्यांच्यातलं हेच प्रेम, त्यांच्यातला त्याग, त्यांच्यातली निष्ठा आणि हीच एकरूपता आपल्याही आयुष्यात भरून राहो म्हणून या मंगळागौरीचं पूजन केलं जातं. शिवपार्वतीप्रमाणे आपलंही नातं आदर्श ठरावं म्हणूनच या मंगळागौरीचं पूजन घरोघरी स्त्रिया मुली उत्साहानं करताना दिसतात. लग्न झाल्यानंतर पहिली 5 वर्ष श्रावण महिन्यातल्या प्रत्येक मंगळवारी मुली मंगळागौरीची पूजा करतात आणि मुख्य मुलीबरोबर पूजेला बसण्यासाठी नवीनच लग्न झालेल्या 5 मुलींना सुद्धा आमंत्रण दिलं जातं. अनेक ठिकाणी नववधू आणि तिचा पती दोघं मिळून ही मंगळागौरीची पूजा करतात. पूर्वीच्या काळी घरं ऐसपैस मोठी होती, घरात माणसंही भरपूर होती, वडीलधाऱ्या बायका मंडळी या सगळ्यांचं मार्गदर्शन मिळायचं आणि त्यामुळे मंगळागौरीच्या खेळांना पूजेला उत्साह मिळायचा आणि आनंद लाभायचा तो वेगळाच. आजकाल काळ बदलला, सगळ्या मुलीही घराबाहेर शिक्षणासाठी करिअरसाठी पडल्या, पण तरीही लग्नानंतरच्या या मंगळागौरीचं पूजन करण्याची ओढ ही प्रत्येक मुलीमध्ये असतेच असते. अर्थात काळानुरूप या पूजेचं स्वरूप बदललेलं असलं तरीसुद्धा तो उत्साह मात्र आजही तितकाच टिकून आहे. आताही काही ठिकाणी घरी पूजन केलं जातं, सगळ्यांना बोलवलं जातं, स्वयंपाकाचा मोठा घाट घातला जातो, फराळाचे वेगवेगळे जिन्नस केले जातात, पण आता मात्र वेळ कमी असतो आणि म्हणूनच बऱ्याचदा कार्यालयात किंवा एखादा हॉल घेऊन या पूजेचं आयोजन केलं जातं, बाहेर जेवणावळींचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं, पण हेतू मात्र हाच की या सणांच्या निमित्तानं सगळ्यांच्या गाठीभेटी व्हाव्यात, बोलणं व्हावं, सुखदुःख सांगितलं जावं आणि आनंद देताही यावा आणि घेताही यावा. मंडळी, नववधू जशी 5 वर्ष या मंगळागौरीचं पूजन करते तसंच अनेक जणी आपल्या मंगळागौरीच्या वर्षाचं उद्यापन याच काळामध्ये करून घेऊ शकतात. असं म्हणतात, मुलीचं लग्न झाल्यानंतर आईनं दिलेलं हे पहिलं सौभाग्याचं वाण असतं जे मंगळागौरीच्या रूपातनं प्रत्येक मुलगी करत असते आणि म्हणूनच जेव्हा उद्यापनाची वेळ येते तेव्हा मुलगी आपल्या आईला वाण म्हणून एकसर म्हणजेच काळे मणी आणि सोन्याचा मणी, जोडवी, कुंकू, कंगवा, आरसा असं सौभाग्य वाण देते. त्याचबरोबर वडिलांचा सुद्धा यथोचित असा सत्कार यावेळेस केला जातो. रसिक हो, मंगळागौरीचं पूर्वीचं स्वरूप आणि आत्ताचं स्वरूप आता खूप बदललेलं आहे, त्यामुळे त्यांचं आरोग्य तर सुदृढ राहायचंच, व्यायामही व्हायचा, शिवाय मंगळागौरीच्या वेगवेगळ्या गाण्यांमधनं मनातल्या गोष्टी एकमेकींना चेष्टा मस्करीनं थट्टेनं सांगितल्या सुद्धा जायच्या. पण आता मात्र मंगळागौरीच्या बदललेल्या स्वरूपानुसार खेळ खेळणं किंवा शिकणं हे प्रत्येकीला शक्य जरी नसलं तरी असे अनेक ग्रुप असतात ज्यांच्या मदतीनं या खेळांचा आनंद आपण घेऊ शकतो आणि शिकूही शकतो. तेव्हा श्रोते हो,
1: आता ऐकूया आजची मंगळागौरीची ही कहाणी. आटपाट नगर होतं, तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलबाळ नव्हतं. त्याच्या घरी एक गोसावी येई अलख म्हणून पुकारा करी. वाणीची बायको भिक्षा घाली, निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून परत जाई. ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली. त्यानं तिला एक युक्ती सांगितली. दाराच्या आड लपून बैस, अलख म्हणता सुवर्णांची भिक्षा घाल. बायकोनं तसंच केलं. अशी भिक्षा झोळीत घातली. बुवांचा नेम मोडला. बाईवर खूप रागवला. मूलबाळ होणार नाही असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बुवांनी उशाप दिला. बुवा म्हणाले, आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्र परिधान कर, रानात जा, जिथं घोडा अडेल तिथं खण, देवीचं देऊळ लागेल, तिला प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल. असं बोलून बुवा चालता झाला. तिनं आपल्या पतीला सांगितलं. वाणी रानात गेला, घोडा आडला, तिथं खणलं तो देवीचं देऊळ लागलं. सुवर्णांचं देऊळ आहे, हिरेजडे त्यांचे खांब आहेत, माणकांचे कळस आहेत, आत देवीची सुंदर मूर्ती आहे. मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली, घरदार आहेत, गुरढोरं आहेत, धनद्रव्य आहे, पण पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संतती सुख नाही, मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते. अल्पायुषी पुत्र घेतल्यास गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतला तर जन्मांध होईल, कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. जी इच्छा असेल ती मागून घे. त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं, माझ्या मागच्या बाजूला जा, तिथे एक गणपती आहे, त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे, गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल, असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली. वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला, झाडावर चढला, पोटभर आंबे खाल्ले, मोठभर घरी नेण्याकरता घेतले. खाली उतरून पाहतो तो आपल्याजवळ एकच आंबा आहे. असं 4-5 वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. फळ घेऊन घरी आला, बायकोला खाऊ घातलं, ती गरोदर राहिली. दिसामासी गर्भ वाढू लागला. 9 मास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली, मुलगा झाला. उभय त्यांना मोठा आनंद झाला. दिवसामासी वाढू लागला. 8व्या वर्षी मुंज केली. नंतर लग्न करा म्हणाली. काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे, असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवलं. मामा भाचे काशीस जाऊ लागले. जाता जाता वाटेत एक नगर लागलं. तिथे काही मुली खेळत होत्या. त्यात एकमेकींचं भांडण झालं. एक गोरी मुलगी होती, तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय बाई द्वाड आहे. तेव्हा ती मुलगी म्हणू लागली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते, आमच्या कुळवंशात कोणीही विधवा होणार नाही, मग मी तर तिची मुलगी आहे. हे भाषण मामांनी ऐकलं. त्यांच्या मनात आलं, हिच्याशी आपल्या भाच्याचं लग्न करावं, म्हणजे हा दीर्घायुष्य होईल. पण हे कसं घडणार? त्या दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलीच्या आईबापांना पंचायत पडली. पुढे कोणी प्रवासी मिळतो तर बरं होईल, त्याला पुढे करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा बघू लागले. तो मामा भाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं, गोरज मुहूर्तावर लग्न लावलं, उभय त्यांना गौरीहारापाशी नेजवलं. दोघं झोपी गेली. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. अगं अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरता दूध ठेव, एक कोरा करा जवळ ठेव, दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल, आमच्या सोळीनं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे. तिनं सगळी तयारी केली. दृष्टांताप्रमाणे घडून आलं. काही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणून म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेच उठून ताट घेऊन बिराडी गेला. मामा भाचे मार्गस्थ झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी हिनं उठून स्नान केलं, आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहू लागली, तो आत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला. पुढे पहिल्यावर मांडवात आला, मुलीला खेळायला आणली. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी याच्याबरोबर खेळणार नाही. रात्रीची लाडवांची आणि अंगठीची खूण काही पटे ना. आई बापाला पंचायत पडली, हिचा नवरा सापडतो कसा. नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून धुवावे, आईनं पाणी घालावं, भावांनी गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन जेवून गेली. इकडे मामा भाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केले, तीर्थयात्रा केल्या, ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्यास मूर्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. तो मंगळागौर आडवी झाली. त्या दोघात युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथेच अदृश्य झाली. भाचा जागा झाला. तसं आपल्या मामास सांगू लागला, मला असं असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक झालं, तुझ्यावरचं संकट टळलं, उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले.
5: दासींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे, तिथं जेवायला जा. ते म्हणाले आम्ही परांना घेत नाहीत. दासींनी यजमानानेच सांगितलं. त्यांनी पालखी पाठवली, आदरा तिथ्यानं घरी नेलं, पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं, नवऱ्यानं अंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ खूण काय आहे? तो त्यानं लाडवाचं ताट दाखवलं. सगळ्यांना आनंद झाला, भोजनाचा समारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरी आले. सासूनं सुनेचे पाय धरले, तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाली. तिनं सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत असतं, ही सगळी तिची कृपा आहे. सासर माहेरची घरची दारची माणसं एकत्र आली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं. जशी मंगळागौर तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हा आम्हा होवो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा, ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठ उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. श्रोते हो, श्रावणातल्या मंगळवारी या मंगळागौरीच्या कथेचा आनंद आपण घेतलात. खरं तर या कथेतनं मला वाटतं हेच सांगायचं असेल की आपल्या आरोग्याची काळजी आपण प्रत्येकानंच घेतली पाहिजे. पूर्वीच्या काळी स्त्रियांना भरपूर कामं घरात करायला लागायची, त्याच्यामुळे आपसुकच शरीराचा व्यायाम व्हायचा. मंगळागौरीच्या निमित्तानं जागरण केलं जातं आणि या जागरणाच्या वेळी खेळल्या जाणाऱ्या खेळांमुळे शरीराला एक उत्तम असा व्यायाम घडतो. असं म्हणतात की तब्बल 72 अधिक प्रकार आणि त्यांचेही उपप्रकार या खेळांमध्ये मोडतात. आजकाल घर, ऑफिस, करिअर या सगळ्यांमुळे स्त्रियांना व्यायामाला वेळ मिळतोच असं नाहीये. तसंच धकाधकीच्या जीवनातल्या आधुनिक लाईफस्टाईलमुळे सुद्धा व्यायामाकडे दुर्लक्ष होतं आणि आरोग्यही धोक्यात येतं. श्रोते हो, आपण मात्र या चातुर्मासात हाच संकल्प करूया की उत्तम आरोग्य हाच खरा दागिना असतो. हे आरोग्य आपण जपलं तरच येणाऱ्या सगळ्याच ऋतूंचा आनंद आपण मनापासून घेऊ शकतो. त्यातही स्त्री हा कुटुंबाचा मूळ गाभा असते. म्हणूनच आपल्या आरोग्याची काळजी सर्वतोपरी प्राधान्यानं घेणं हेच आजकालचं ब्रीद असायला हवं असंच इथं प्रकर्षानं म्हणताय. भेटूया पुढच्या भागात एका नव्या कहाणीसह.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: त्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश खेबुडकर यांचं गीत ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.

0: बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात ग दि माडगुळकर यांचं गीत भिंतीला कान असतात या चित्रपटामधलं, आशा भोसले आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: विद्यार्थिनी विद्याप्रसारक मंडळ नाशिक आयोजित कविवर्य आनंद जोरवेकर आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मृती प्रत्यर्थ बालकवी स्पर्धा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ठिकाण डे केअर सेंटर शाळा राजीव नगर जवळ वडाळा पाथर्डी रोड नाशिक. नाव नोंदणीची अंतिम तारीख आहे 7 सप्टेंबर 2026. प्रवेश फी 50 रुपये. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं. ऐकूया लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं गीत.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सर्वसाक्षी या चित्रपटामधलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे शांता शेळके यांचं आणि या गीताला संगीतबद्ध केलं आहे भास्कर चंदावरकर यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत राजमंड राजश्री या चित्रपटामधलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले, विठ्ठल शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं.

आणि दोन होतील चार, धडा हा सप्रे

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया कांचन गंगा या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमात हे गीत आहे रामशास्त्री या चित्रपटामधलं शांताराम आठवले यांचं गीत. ऐकूया अनंत मराठे, ऐकूया अनंत मराठे आणि मंजू यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे केशवराव घोळे यांचं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: आणि आता ऐकणार आहोत मंगळसूत्र या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. ऐकूया कृष्णा कल्ले यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे बाळ पळसुले यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कार्यक्रमाचं संगीत ऐकूयात. या मालक या चित्रपटामधलं पी सावळाराम यांची शब्दरचना. संगीत दिलं आहे स्नेहल भाटकर यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि मन्नाळे यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कवी संजीव यांची गीतरचना दादा चांदेकर यांनी संगीतबद्ध केलेली. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात आणि हे गीत ऐकूया चाळ माझ्या पायात या चित्रपटामधलं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: ऐकूया एक धागा सुखाचा हे गीत ऐकणार आहोत. जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं ही शब्दरचना आहे ग. दि. माडगुळकर यांची. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: श्रोते हो, मी डॉक्टर हरी कुलकर्णी आपल्या वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आणि नेहमीप्रमाणेच आजही आपल्या बरोबर आहेत कविता गायधनी. कविताजी नमस्कार.
1: नमस्कार हरिभाऊ, नमस्कार. आज तुम्ही उशीर केलाय बर का, काय विशेष? आज कुठे दौरा होता तुमचा? अगदी धावत पळत पोहोचलेले आहात इकडे.
0: कविताजी आज त्र्यंबकेश्वरला गेलो होतो आणि तिथून यायला जरा वेळ झाला,

0: पण काय झालं, गडबड अशी झाली की रस्त्यामध्ये ना एक मोठा नाग आडवा आला.
1: अरे बापरे.
0: त्यामुळे अहो सगळी ट्रॅफिक अडून बसली होती, त्याच्यामुळे जरा उशीर झाला.
1: अरे बापरे, हे तर म्हणजे मोठंच संकट म्हणायचं. पण कदाचित पावसाळ्यामुळे संजन हे जनावर रस्त्यावर आलेलं असावं, नाही का?
0: कविताजी, तुम्ही जे संकट म्हणालात नाही ला, तर हा प्राणी तसं पाहायला गेलं तर आपल्या सगळ्यांसाठी अतिशय उपयुक्त असलेले असतात, बरं का?
1: अगदी बरोबर.
0: हे संकट नाही म्हणता येणार.
1: ते बरोबर म्हणताय तुम्ही, 100% मान्य आहे, पण भीती वाटतेच ना.
0: नाही नाही नाही, कसं आहे माहिती का, श्रावण महिना चालू आहे
1: हो,
0: आणि परवाच 9 तारखेला नागपंचमी झाली
1: हो,
0: त्यामुळे खरं तर आज माझ्या मनात होतं की नाग या विषयावरतीच बोलावं.
1: अरे बापरे.
0: आणि योगायोगाने
1: तुम्हाला
0: दर्शनही झालं.
1: दर्शनही झालं. मग आता हाच विषय पुढे न्यायचा असं वाटलं का काय तुम्हाला?
0: काहीच हरकत नाही.
1: पण अरे भाऊ, या दृष्टीने अजून एक योगायोग मला तुम्हाला सांगावा असं वाटतोय की आज आमचे परिचित श्री मनीष गोडबोले यांना मी तुमची खरं तर ओळख करून देण्यासाठी इथे आणलेलं होतं, पण नेमकं तुम्ही पण हाच विषय उचलला, त्याच्यामुळे मला असं वाटतं हा खरोखरीच योगायोग जुळून आलेला आहे. कारण मनीषजी सर्पमित्र आहेत, आणि आज आता आपण मग आणायचा हा विषय निघालाच आहे, तर आपण त्यांनाही आपल्या चर्चेमध्ये सहभागी
0: करू.
1: म्हणजे आपला नागपंचमीचा एपिसोड अगदी सर्वार्थाने परिपूर्ण होईल.
0: मनीषजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
2: सगळ्यांना नमस्कार मनापासून.
1: मनीष गोडबोले सर, सर तुम्हाला सांगते, राज्य पुरस्काराने पुरस्कृत आहेत, आणि आतापर्यंत त्यांनी जवळजवळ 50,000 जास्त साप वाचवलेले आहेत. हे फारच मोठं मला म्हणजे विशेष वाटतं त्यांचं. आणि म्हणजे खरं म्हणजे माणसाच्या तावडीतनं त्यांनी सापांची सुटका केली आहे, साप नागांची, आणि त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडलेलं आहे. अनेक सामाजिक संघटनांकडून ते सन्मानित झालेले आहेत, आणि गेले 35 वन्यजीव अभ्यासक म्हणून काम करीत आहेत, आणि अनेक शाळा महाविद्यालयांमधून नाग आणि साप ह्या विषयीचं ते प्रबोधन करत असतात.
0: क्या बात आहे. खरंच हा म्हणजे एक दुग्ध शर्करा योग म्हणायचं, चांगलाच जुळून आलाय.
1: चांगलाच जुळून आलाय. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण नागाला देवता मानलेलं आहे, आणि त्या अनुषंगाने एक नवनाग स्तोत्र पण प्रचलित आहे. तुम्हाला माहिती असेल, बऱ्याच जणांच्या नित्यसेवेत पण ते असतं.
0: हो.
1: अनंतम वासुकी शेषम पद्मनाभम च कमलम शंखपालम धृतराष्ट्रम च तक्षकम कालियम तथा एतानी नवनामानी नागानाम च महात्मनाम सायंकाले पठेन नित्यम प्रातःकाले विशेषतः तस्य विषभयम नास्ती सर्वत्र विजयी भवेत. अर्थात अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया अशी या 9 नावे आहेत असं या स्तोत्रात सांगितलंय. आणि ह्या स्तोत्राच्या पठणाने भयाचा नाश होऊन विजय होतो असंही सांगितलेलं आहे. खरं म्हणजे भागवतात पण 10 अध्यायात कालिया मर्दन आणि कृपा या अंतर्गत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो तुला दिलेल्या मी आज्ञा आहे त्या आज्ञेचं दोन्ही वेळेला जर स्मरण आणि पठण कोणी करेल तर त्याला सापापासून कधीही भय असणार नाही.
0: वा क्या बात आहे. खरं म्हणजे वेद काळापासून निसर्गालाच देवता मानून त्याची पूजा करण्याची आपली परंपरा आहे.
1: खरंय.
0: अगदी तुम्ही भागवताचा विषय काढला.
1: हो.
0: भागवतामध्ये कृष्णचरित्रात कृष्णाने ते गोवर्धन धरल्याचा
1: हो
0: आपण आहे, आणि त्यांनी गोवर्धनाची पूजा
1: करायला दिलेली.
0: आणि असंच हे पूजनीय कशासाठी? तर हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत प्राणी.
1: हो बरोबर.
0: पर्यावरणातला एक साखळी, एक महत्वाचा घटक म्हणून नाग आणि साप यांच्याकडे बघता येईल. पण आपण काय करतो, साप नुसतं नाव जरी उच्चारलं तरी आपल्याला भीती वाटते.
1: भीती वाटते,
0: बहुतेक वेळा भीती पण वाटते किंवा किळस पण वाटते.
1: आणि म्हणून
0: हा म्हणून साप दिसला की आपण म्हणजे बऱ्याच वेळेला साप समजून दोरीला पण बडवतो. असं ह्या भगवान कृष्णाने अशा या कालिया सर्पाचा सुद्धा पराभव नागपंचमीच्या दिवशी केलेला
1: आहे.
0: आणि म्हणूनच त्या दिवसापासून नागाची पूजा करायला आरंभ झाला. गोडबोले सर, तुम्ही आज या ठिकाणी आलेला आहात तर मला वाटतं हा त्यांचा विषय आहे.
1: खरंय ना, पर्यावरणाच्या दृष्टीने ते किती महत्वाचे आहेत.
0: हा, हे सगळं तुम्हीच आता आम्हाला सांगाल.
2: तर दरवर्षी आपल्याकडे तसं पाहिलं तर महाराष्ट्रात भारतात सणांचा अनन्य साधारण महत्व आहे. तसं अनेक प्राण्यांशी निगडीत आताच आपली चर्चा झाली की अनेक प्राण्यांशी निगडीत पण काही सण आहेत, जसं आपला पोळा आहे, त्याच्यानंतर सापांशी निगडीत नागपंचमी. तर मुळात नागपंचमी हा सण आपल्या पूर्वजांनी का सुरू केला, तर आपल्या पूर्वजांनी सापाला समृद्धीचं प्रतीक मानलं, आमच्या अन्नधान्याचं उंदरांपासून संरक्षण करतो, म्हणून त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून नागपंचमी सुरू झाली. पूर्वी नागपंचमी कशी साजरी व्हायची, तर सुवासिनी वारुळावर जात होते आणि त्या वारुळाची पूजा होत होती, प्रत्यक्ष सापाची पूजा होती. पण जसा काळ बदलत गेला, गारुडे आपल्या घरी साप घेऊन यायला लागले आणि आपण सरळ सापाची पूजा करायला सुरुवात केली.
0: मला वाटतं ते गाणं पण आहे ना, चलगस आहे वारुळाला वारुळाला, पण ते गारुड्याला नाही म्हणलं,
1: वारुळाला म्हणलं,
0: वारुळाला जायची पद्धत होती.
2: मुळात काय आहे की नागपंचमीच्या दिवशी दूध पाजल्यामुळे आपल्या भारतात नागपंचमीला जवळपास 60,000 ते 70,000 साप हे मरतात
1: पिल्याने.
2: दूध आहे 20 आहे सापासाठी. गारुडी लोक काय करतात, महिना दोन महिने त्याला पाणीच पाजत नाही, त्यामुळे तो साप तर आणलेला असतो. सापाचा मेंदू काही आपल्या इतका विकसित नाही की दूध आहे किंवा पाणी लिक्विड समोर येतं, कानेपोटी साप ते पिऊन टाकतो, पण ते सरळ जाऊन सापाच्या फुफ्फुसात अडकतं आणि डायरियामुळे साप मरतो.
1: अरे बाप,
2: तर खरी सर्पपूजा हीच आहे, त्यांना न मारता जीवदान देणं.
1: खरंय,
2: साप आपल्या घरी येतात ते काय आपली विचारपूस करायला येत नाही का, बरं जीव झाले भेटला नाही म्हणून. तर मग साप आपल्या घरी येतात ते भक्ष्याचा पाठ लागतात.
1: हो बरोबर.
2: तर मग तुम्ही बऱ्याचशा लोकांना घरी झाडं वेली लावायची आवश्यक असते, काहींना प्राणी पक्षी पाळायची आवश्यक असते.
1: बरोबर.
2: तर बहुसंख्य वेळेला या झाडं वेलींना जी सुवासिक फुलं येतात त्या फुलांच्या वासाने किडे कीटक आकर्षित होतात, त्यांना खायला सरडे बेडक पाली येतात, त्यांना
1: खायला साप येतात.
2: ही अशी साखळी एक दुसऱ्यावर आधारलेली.
1: खरं म्हणजे असं म्हणतात, हिरव्या चाफ्याच्या किंवा केतकीच्या झाडापाशी साप आढळतात, तर ते बरोबर असतं का?
2: लावलं तर
1: रातराणीचं.
2: मुळात असं अजिबात नाही, यामागचं शास्त्रीय कारण तेच आहे की त्या वासाने किडे कीटक आकर्षित होतात आणि त्यांना खायला येणार त्याचं भक्ष्य सापाचं, त्याला खायला साप
1: तिथे येतो. बरोबर.
2: तर मग असं, आणि आपल्या पूर्वजांनी अजून एक गोष्ट केली, ते काय, आपल्याकडे एक असं सांगितलं जातं की नागपंचमीला जमीन खणायची नाही किंवा तवा ठेवायचा नाही, तर तसं याच्यात काही अर्थार्थी काही संबंध नाही. साप काही तुमच्या डायरेक्ट तव्यावर येऊन बसणार नाही की तवा ठेवला नाही, तर या सगळ्या भ्रामक समजुतीत. मुख्य म्हणजे एक साप मारून आपण दरवर्षी किती उंदीर वाचवतो आणि एक साप किमान त्याच्या पूर्ण जीवन याच्यामध्ये किती उंदीर खातो हे पण आपण पाहणं गरजेचं आहे.
1: म्हणजे
2: एक साप तुम्ही मारून जवळपास तुम्ही एकाच वर्षी वाचवतात ते 68,000 उंदीर.
1: अरे बापरे.
2: म्हणजे तुम्ही उंदराची एक जोडी जर अभ्यासाला पाळली तर एक जोडी एका वर्षभरात 850 ते 900 पिल्ल जन्माला घालते उंदराची. आणि उंदराला बिळा बाहेर मारणारे खूप शत्रू आहेत, पण बिळापर्यंत जाऊन नामशेष करायचं काम फक्त
1: सापच करतो.
2: आणि आपल्याकडे जितक्या जातीचे साप मिळतात त्यातले 85% जातीचे साप हे बिनविषारी, फक्त 15% जातीचे साप विषारी.
1: अरे बाप.
2: तर मग त्यामुळे अंधश्रद्धा आणि गैरसमज खूप आहेत सापांबद्दल. म्हणजे माझं असं लक्षात आलंय की केवळ अशिक्षित लोकांमध्ये नाही तर सुशिक्षित लोकांमध्ये पण अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमज आहे. त्यातली सगळ्यात कॉमन असणारी म्हणजे की बदला घेत.
1: हो, तो पण एक ऐकलं.
2: त्यामागचं शास्त्रीय कारण असं आहे की सापाची मादी जेव्हा मिलन कालात असते तर तिच्या गुदद्वारातनं एक स्त्राव बाहेर पडतो आणि त्या स्त्रावाच्या वासाने 2 किलोमीटर एरियातले नर साप तिच्याशी मिलनाला आकृष्ट होतो.
1: बरं.
2: नेमकी आपल्याकडनं जर ती मादी मारली गेली तर ज्या हत्याराने किंवा काठीने तुम्ही ते मारता ते तसंच घरात ठेवतात, तर त्यामुळे नराला वाटते इथं कुठेतरी मादी म्हणून तो तिथं येतो. तुम्ही म्हणतात बदला घ्यायला, बदला घेण्याची वृत्ती फक्त दोन पायाच्या प्राण्यात आहे, कोणत्याच प्राण्यात.
1: खरं म्हणजे नागाची पूजा यासाठी पण केली जाते, म्हणजे धार्मिक दृष्टीने म्हणलं तर, की जसे आपले पंचेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि पंचप्राण आहेत, तर त्या पंचप्राणांचे पण 5 उपप्राण आहेत नाही का. आणि नाग हा उपप्राण बोलण्याच्या क्रियेत कार्य करत असतो. नाग हा वायूचे काम करतो, म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने हा विषय सांगते मी. त्यामुळे शरीरातला ढेकर निर्माण करणं, त्यातनं अशुद्ध तत्व बाहेर काढणं किंवा शब्दांची निर्मिती करणं हे मुख्य नाग ह्या वायूचं म्हणू आपण की त्याचं मुख्य काम आहे. पण आपण मात्र नाग ह्या वायूचं खरं म्हणजे फक्त विषारी शब्द बाहेर काढण्याकरता, म्हणजे फुत्कार बाहेर काढण्याकरताच त्याचा उपयोग करतो. कारण यांनी आता तेच सांगितलं की बदला घेण्याचा हा स्वभाव फक्त 2 पायाच्या मांड सकडेच आहे. त्यामुळे नागपंचमीच्या निमित्ताने खरं म्हणजे आपण आपल्या मनातले असे काही फुत्कार कमी करणं ही पण एक नागपंचमी ठरू शकेल नाही का हरिभाऊ?
0: खरंय खरंय. पण या विषारी प्राण्यांचं जे विष असतं ना ते असाध्य रोगांवरती महत्वाचा उपाय म्हणून सुद्धा कामाला येतो. छांदोग्य उपनिषदामध्ये या सर्पविद्येविषयी सविस्तर वर्णन आढळत. आयुर्वेदामध्ये सुद्धा सर्पाचं विष विषानेच नष्ट करणाऱ्या औषधींचे वर्णन केले आहे. तर या निमित्ताने गोडबोलेजी आपण सांगू शकतात की हे कितपत खरं आहे.
2: बिलकुल हे पूर्णपणे हे खरं आहे, कारण आता बहुसंख्य लोकांना माहित नाही की आपल्याला विषारी साप चावल्यावर जे इंजेक्शन देतात ज्याला प्रति सर्पविष लस किंवा अँटी स्नेक वेनम असं म्हटलं जातं, तर ते इंजेक्शन देखील सापाच्या विषापासूनच तयार झालेलं.
1: अरे बापरे,
2: लोहा लोहेको काटता म्हण विषाला मारत असतं. तर त्याची फक्त प्रोसेस अशी आहे की ते चढत्या क्रमाने 21 दिवसापर्यंत चारही विषारी जातीच्या सापांचं विष खेचराला, म्हणजे खेचार हे घोडा आणि गाढवाचा संकर, तर तो अतिशय सगळ्यात जास्त प्रतिकार शक्ती असलेला प्राणी, तर त्या खेचराला चढत्या क्रमाने 21 दिवसापर्यंत चारही विषारी जातीच्या सापांचं विष इंजेक्ट केलं जातं. आणि मग ते त्या खेचराचं शरीर त्या विषावर अँटीबॉडीज डेव्हलप प्रतिजैविक निर्माण करतं आणि त्या खेचराचं 8.5 लिटर रक्त काढलं जातं आणि त्यातला प्लाझ्मा सेपरेट होऊन 60 इंजेक्शन म्हणजे 60 व्हायल अँटीव्हेनमचे तयार.
1: बापरे, किती मोठी प्रोसेस आहे
2: ही. एक पद्धत या पद्धतीने आणि कॅन्सरवरची जेवढी इंजेक्शन आहेत सगळ्या इंजेक्शन मध्ये सापाच्या विषाचा वापर, म्हणजे सापाचं विष थोडक्यात आपल्यासाठी जीवनदायी संजीवनी
1: जीवनदायी आहे खरं म्हणजे,
2: पण आपल्याला माहिती नसल्यामुळे दिसला की फक्त त्याला ठोका बस. ही मानसिकता दूर होणं गरजेचं आहे, कारण तो पर्यावरणाचा समतोल राखणारा अतिशय महत्वाचा घटक आहे.
1: पण त्याची भीती जास्ती वाटते म्हणून कदाचित.
2: बऱ्यापैकी सर्पमित्रांकडनं ऍक्च्युअल आता तुम्ही जो शब्द वापरला सर्पमित्र हा योग्य शब्द नाही खरा, कारण सर मैत्री दोन्हीकडनं अपेक्षित असते. सर्पाचा मेंदूच विकसित नाही त्यामुळे तो काय मैत्री करणार तुमच्याशी. सर्प अभ्यासक, सर्प रक्षक किंवा सर्पतज्ञ असा शब्द होऊ शकतो.
1: बरोबर आहे, बरोबर आहे.
2: सर्प मित्र हा शब्द पूर्णपणे चुकीचा आहे.
1: खरंय, खरंय.
2: आणि मग लोक आम्हाला असेच प्रश्न विचारतात का सर तुम्ही जर सर्प मित्र आहे मग तुम्हाला साप कस काय चावला, मला आतापर्यंत 11 वेळा विषारी साप चावलाय, 8 वेळा नाग, 3 वेळा गोणस.
1: अरे बापरे.
2: तर मग लोकांचा हाच प्रश्न असतो, तर म्हटलं अहो त्याला तुमच्या सारखीच बुद्धी असती तर तो फ्लॅटमध्ये राहायला आला असता ना. त्याला मेंदू विकसित नाही, बुद्धी नाही, त्याला काही कळत नाही कोणी मला वाचवलं किंवा त्याला धोका वाटला की तो आपला प्रतिकार करणार.
1: हो बरोबर आहे.
2: ही खूप लोकांना माहित नाही त्यामुळे तो गैरसमज निर्माण
1: होतो. खरं तर माणसाच्या आयुष्यात अत्यंत उपयोगी पडणारा हा प्राणी आहे, कारण शेतीच्या कामात तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे महत्वाचं काम तो करतो
2: आणि नियंत्रणाचं सगळ्यात महत्वाचं काम.
1: आणि आपला भारत कृषीप्रधान देश असल्यामुळे नाग सापांकडनं
2: आपल्या भागात मिळणारा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात भारतात आणि नाशिकमध्ये प्रामुख्याने सगळ्यात जास्त मिळणारा साप म्हणजे धामण, तर ज्याला इंग्लिशमध्ये रॅट स्नेकच म्हटलं जातं, म्हणजे त्याचं प्रमुख भक्ष्य उंदीरच.
1: उंदीरच.
2: आणि हा धामण साप लांबीत इतका वाढतो की मी स्वतः 14.5 फूट लांबीची धामण पकडलेली. आणि आमचे जे 40 गावचे माझे या क्षेत्रातले जे माझे मार्गदर्शक आहेत राजेश ठोंबरे त्यांनी ती 22 फूट साईजची पकडली.
1: अरे बापरे.
2: तर एवढ्या प्रचंड आकारमानात हा साप, पण तो बिनविषारी.
1: बिनविषारी.
2: पण त्याच्याबद्दल असे अंधश्रद्धा आहे की म्हशीचे पाय बांधते, दूध पिते, म्हशीची धामणीची नजरानजर झाली की म्हैस मरते, तर अशा अनेक अंधश्रद्धा. आपण सापाचा जबडा बघितला तर सापाच्या जबड्यात 150 ते 200 दात असतात बोराच्या काट्यासारख्या आतल्या दिशेला वळले.
1: अरे बापरे.
2: आणि त्या व्यतिरिक्त विषारी सापाच्या वरच्या जबड्यामध्ये 2 विषाचे दात असतात जे इंजेक्शनच्या सुईसारख्या आतनं पोकळ असतात.
1: बरोबर.
2: जेव्हा ते तुमच्या शरीरात टोचले जातात त्यातनं विष तुमच्या शरीरात टोचलं जातं आणि एका सापाकडे एवढं विष असतं की लाईनीत 150-200 लोक जरी नंबर लावून उभे राहिले तेवढे सगळे लाईनीत पोहोचवू
1: शकतात.
2: त्याची लाळ आहे, आपल्या तोंडातली लाळ जशी संपत नाही तसं सापाच्या तोंडातलं विष कधी संपत
1: नाही.
2: आणि तो ते चावून खात नाही आपल्यासारखं काहीच, तर गिळलं भक्ष पूर्ण अखंड गिळतो, तर मग त्या विषाच्या मदतीने त्याचे विघटन होतं त्याच्या शरीरामध्ये. आणि सापाच्या विष्ठेमध्ये फक्त उंदराचे केस आणि आडाची बुकटी एवढंच बाहेर येतं, बाकी सगळं साप पचवून टाकतो.
1: अरे बापरे.
2: इतकी तीव्र पचन शक्ती सापाची.
1: पण मग हे नाग आणि साप असं म्हणतात की दीर्घायुषी आहेत, कारण ते वारंवार कात टाकून त्याच्या म्हणजे त्वचेमध्ये बदल करून परत तारुण्यावस्थेत येतात. आणि खरं म्हणजे असे काही ज्या गोष्टी आहेत त्या शास्त्रीय दृष्टीने माणसाला पण ते संशोधनाचा विषय आहे, पण किमान पक्षी म्हणजे माणसाच्या बाबतीत म्हणलं तर आपण जो एकमेकांचा द्वेष करतो ती कात तरी आपण निदान टाकली पाहिजे. पण साप नाग असं म्हणतात की काट टाकतात, तर त्याविषयी काय सांगाल तुम्ही?
2: सापाचं तसं पाहिलं, आता जो हा जो हे सांगितला तुम्ही, हा खरं तर याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. कारण सापाचं सरासरी आयुष्यमान फक्त 25-30 वर्ष आहे, आणि तेवढंही ते त्याच्या वाट्याला खूप कमी येतं, कारण दिसला
1: मारलं जातो.
2: तर मग याकरता तर सापाचं जन्माला आलेलं पिल्लू पहिली कात तिसऱ्या दिवशी टाकत असत.
1: बर,
2: त्यानंतर मग ते जसा का हे पिरियड वाढत जाईल, जर भक्ष्य जास्त उपलब्ध आहे तर कात लवकर निघेल, भक्ष्य जर कमी उपलब्ध आहे तर कात उशिरा निघेल.
1: अरे बाप,
2: भक्ष्याच्या उपलब्धतेवर ते अवलंबून आहे. आणि साप हा थंड रक्ताचा प्राणी, त्यामुळे तो आपल्या अंड्यांना उष्णता नाही देऊ शकत. मग तो निसर्गात अशा ठिकाणी अंडी घालतो की ज्या ठिकाणी 20 डिग्री तापमानाच्या आसपास तापमान, त्या 20 डिग्री मध्ये जर 1-2 डिग्री टेम्परेचर वाढ झाली तर त्या अंड्यातनं नर साप जन्माला येतात, आणि 20 डिग्री पेक्षा 1-2 डिग्री कमी तर माद्या जन्माला. असं मादी बाहेर येणं अवलंबून आहे.
1: अरे बापरे.
2: तर मग हे त्यामुळे त्याला सरासरी आयुष्य खूपच कमी आहे, आणि तो शक्यतोवर घाम येत नाही सापाला. म्हणून ती वरची लेअर जी त्वचेची कमी पडायला लागते वाढवण्यासाठी, आणि म्हणून आपण रोज जसे कपडे बदलावे तशी निसर्गाने त्याला सोय करून दिली. वरची कात निघून गेली की त्याची वाढ पुढे होत राहते. आणि सरासरी आयुष्य आपल्याकडचा जो कॉमन ज्याला आपण भारतीय नाग म्हणतो, तो 8-8.5 फुटापर्यंत वाढतो पूर्ण वाढ. आणि धामण हा साप मी सांगितल्याप्रमाणे खूप लांबी, प्रत्येक जातीप्रमाणे कमी जास्त लांबी असं सापांचं.
1: पण सगळ्या जातींमध्ये काट टाकली
2: जाते प्रत्येक जातीत.
1: नवीनच विषय कळतोय आपल्याला. हरी भाऊ, खरं म्हणजे श्रावण महिन्यामधल्या नागपंचमीच्या कहाणीमध्ये आपण नागपंचमीच्या म्हणजे नागाच्या पूजेविषयी वाचतो, पण खरं म्हणजे आता तुमच्याशी बोलल्यानंतर असं वाटायला लागलं की ही ह्या कहाण्या म्हणजे कहाणी म्हणून सोडून देण्याचा विषय नाही आहे हा. खरं म्हणजे त्या प्राण्यांच्या शक्तीची जाणीव ठेवणे, त्यांचे गुण जाणणे, त्यांच्याविषयी खरं म्हणजे प्रेमभाव ठेवायला पाहिजे. उगाच शत्रुत्व न ठेवता त्यांच्यातल्या परमशक्तीचा अंश बघायला पाहिजे, ते गुण आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, त्यांच्याशी एकरूपता मला असं वाटतं तुम्ही ज्याप्रमाणे सांगितली त्याप्रमाणे साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा खरं म्हणजे नागपंचमीच्या पूजेतला हेतू आहे असं मला वाटायला लागलं तुमच्याशी बोलताना. पण खरं म्हणजे पूर्वीच्या काळी बघा, आपण पुष्कळ संतांची जेव्हा चरित्र वाचतो तर त्याच्यात सगळ्यात एक महत्वाचा भाग लिहिलेला असतो की त्यांच्या आजूबाजूला निवांतपणे नागसाप फिरत होते किंवा फिरायची किंवा त्यांच्या अंगावर चढायचं वगैरे, कारण त्यांच्यातला एक मानसिक द्वैतभाव कमी झालेला होता. आणि आता तुम्ही सांगितलं की त्याला मेंदू नाही त्याच्यामुळे तो तुमच्याशी मैत्री नाही करू शकत, मग ह्या दोन्हीचा समन्वय कसा तुम्ही सांगाल?
2: मग आता याचा समन्वय असा की तुम्ही समजा तुमच्या आजूबाजूला कुठे साप आहेत आणि तुम्ही बसलेले आहात आणि तुम्ही जर अजिबात हल्ला नाही तर सापाला काही कळत नाही इथं कोणी आहे.
1: अच्छा अच्छा.
2: हलणाऱ्या वस्तूला चावणं ही सापाची सवय.
1: बरं.
2: आणि नेमके सर्पदंश होण्याची प्रमुख कारण काय असतात की सापाला बघितल्यानंतर घाबरून लोक खूप हालचाल करतात, त्यामुळे त्याला धोका वाटल्याने तो दंश करतो.
1: म्हणून तो दंश.
2: तुम्ही जर एखाद्या पुतळ्यासारखे उभे राहिला तर तुमच्या पायावर निघून जाईल, पण चावणार नाही. हलणाऱ्या वस्तूला चावणं ही सापाची सवय. आणि हवेत न येणारे, आता बऱ्याचशा ठिकाणी मी साप पकडायला गेल्यावर लोक म्हणतात शांत बसा, गडबड करू नका, तर मुळात सापाला कानच नाही. त्यामुळे तुम्ही कितीही बडबड केली तरी सापाला काही फरक पडत नाही. जमिनीवर होणारी कंपन आणि समोर होणारी हालचाल, त्यावर साप डिस्टर्ब. तुम्ही जर हालचाल केली नाही आणि सापाला आपल्यासारखी लांबची दृष्टी पण नाही, म्हणजे साप साधारण जमिनीच्या लेवलने चालतात, त्यामुळे ते आपल्या आपण उभं राहून चालत असल्यामुळे खूप लांबचं पाहू शकतो, पण साप हे जमिनीपासून खूप उंच चालत, त्यामुळे ते फक्त 10-15 फुटापर्यंतच साप पाहू शकतात, त्यापेक्षा लांबचं पाहू नाही शकत. पण जमिनीवर होणारी कंपनं साप जवळपास 500 ते 1 किलोमीटर दूरपर्यंतची
1: करू शकतो.
2: ती कंपनं ज्या बाजूने त्याच्या विरुद्ध दिशेला पळायचा प्रयत्न करेल, पळायला जागा नसेल तर हल्ला करेल.
1: अच्छा, अशी बांधणी.
2: त्याला स्वतःला बचाव करण्याची त्याची पद्धत आहे.
1: प्रत्येकच प्राण्या पक्षाला ते दिलेले. आणि तुम्ही जे म्हणजे सांगितलं की कमी आहेत, 20% विषारी साप असतात, पण मग ते जर चावले तर म्हणजे ताबडतोब मृत्यू होतो की काही?
2: नाही, मृत्यू होण्याला जे कारण आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे भीती. तुमचं ब्लड प्रेशर जितक्या लवकर वाढेल तेवढं विष तुमच्या शरीरात लवकर पसरणं.
1: बरोबर.
2: कारण काय आहे की ब्लड प्रेशर वाढल्याने आपला ब्लडचा फ्लो बॉडी मधला वाढतो, त्यामुळे ते विष तात्काळ तुमच्या शरीरामध्ये झपाट्याने पसरतं. जर त्या व्यक्तीला माहिती नाही किंवा अननोन बाईट त्याच्यात त्याला जर भीती नाही तर विष लवकर शरीरात परिणाम करणार नाही.
1: पण वाचण्याचे
2: मला आतापर्यंत मी ते सांगतोय की त्याला योग्य ते प्रथमोपचार गरजेचे, ते जर त्याला वेळेत मिळाले तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जे आपल्याकडे विषारी साप मिळतात ते धोका दिसला की काहीतरी आवाज काढतात. जसं नाग असं फण्यावर उभा राहून फस्त असा आवाज काढतो सगळ्यांना माहिती. तर दुसरा मण्यार नावाचा साप आहे, तो सकसक तो आवाज

0: बारीक आहे तो बऱ्याचशा लोकांना समजत नाही आणि तो ऐकू येत न येणा इतपत आहे, पण त्याला ओळखण्याची मण्यारला सोपी कुणाशी आहे की चकचकीत काळ्या रंगावर आडव्या पांढऱ्या रेगा या सापाच्या अंगावर
1: बर
0: आणि आपल्या बोटाच्या अंगठ्या जाडी एवढाच असा, पण दोन ते अडीच फुटच वाढतो, पण तो नागापेक्षा 15 पट विषारी म्हणा.
1: बापरे.
0: आणि तो निशाचर साप आहे, रात्रीच्या वेळेला
1: बाहेर पडतो.
0: तर बऱ्याचशा वेळेला काय होतं, मग रात्रीच्या वेळेला बेड मध्ये कुठेतरी अंगाखाली दाबला जातो आणि या सापाचे दात इतके बारीक आहे की फक्त डास चावल्यासारखं वाटतं, पण तेवढं एका धडधाकट माणसाला पोचवायला पुरेसं आहे. आणि हा मण्यार हा साप चावल्यानंतर आपल्या ओटी पोटात म्हणजे बेंबी खालचा जो पोटाचा भाग आहे तिथे प्रचंड वेदना व्हायला सुरुवात होते.
1: पण लोक नेमकं
0: नाही, पण लोक नेमके वेगळ्या अंगाने विचार करतात. कोणी म्हणतं काल काही शिळं खाल्लं होतं का, कोणी म्हणतं अपेंडिक्सचा त्रास आहे का. तर मुळात या दोन्हीचा शक्यता नाही निघाल्या डॉक्टरकडे गेल्यावर, तर तिसरी शक्यता मण्यार चावल्या असण्याची आपण कन्सिडर केली पाहिजे, विचारात घेतली पाहिजे. तर या घटना खूप घडतात. आणि ती अजून दोन जे साप आहेत त्याच्यातला फुरसे नावाचा साप आपल्या नाशिक मध्ये आणि फारसा मिळत नाही, तो कोकण भागात जास्त मिळतो, त्याला सॉस्केल वायपर म्हणतात. तो शरीरावर त्वचेवर त्वचा घासून हॅक्सॉ चालल्यावर जसा खसखस खसखस आवाज होतो तसा आवाज तो निर्माण करतो. त्या
2: तोंड पण त्रिकोणी असतं का?
0: तोंड त्रिकोणी आणि डोक्यावर बाणासारखी मार्किंग असते, एरो मार्किंग. आणि तो धोका दिसला की ते अंगावर अंग घासून खसखस खसखस आवाज 1.5 फुटापर्यंत पूर्णपणे वाढणारा साप आहे. आणि त्याचं विष मात्र नाग आणि मण्यारचं विष हे न्यूरोटॉक्सिक आहे, म्हणजे आपल्या मेंदूवर परिणाम करणार आहे. लोक जे म्हणतात ना की तोंडातनं फेस यायला लागला, तर मुळात आपल्या लाळेला आपला मेंदू कंट्रोल करत असतो आणि तो कंट्रोल ढासळल्यामुळे लाळ तोंडात बाहेर यायला लागते आणि त्यात आपल्या श्वासनलिकेतली हवा मिक्स होऊन ती फेसाच्या स्वरूपात बाहेर येते, त्याला लोक म्हणतात फेस यायला लागला. दुसरे जे दोन साप आहे फुरसे आणि घोणस, घोणसाला इंग्लिश मध्ये रसेल्स वायपर म्हणतात. त्या घोणसाचं हा जाडजूड अजगरासारखा दिसणारा साप आहे, धोका दिसला की चकलीसारखा गोलाकार करून घेतो, मातकट पिवळ्या रंगावर रुद्राक्षाच्या मण्यांच्या माळेसारखी डिझाईन त्याच्या अंगावर. धोका दिसला की चकलीसारखा गोलाकार करून कुकरच्या शिट्टीसारखा आवाज
1: आवाज करतो.
0: त्या आवाजाचा अर्थ आहे माझ्यापासून दूर राहा, माझ्यापासून तुम्हाला धोका आहे. पण आपल्याला निसर्गाची भाषा कोणत्या शाळेत पण शिकवली जात नाही, त्यामुळे बरेचसे लोक अजगर समजून त्याच्या जवळ जातात. आणि या सापाचे विषाचे दात 2 ते 2.5 इंचाचे,
1: बापरे,
0: ते जबड्यामध्ये असे फोल्ड असतात, चावा घेताना असे उघडले जातात. आणि या सापाचा हल्ल्याचा वेग इतका आहे की 1/4 सेकंदाला 2 फुटाची रेंज गाठू शकतो.
1: बापरे.
0: म्हणजे सेकंदाच्या 4थ्या भागात तो 2 फुट कव्हर करू शकतो आणि 360 अंशाच्या कोनात कुठेही हल्ला करू शकतो. तर हे 4 महत्वाचे जातीचे विषारी साप आहे. हे जर एकदा तुम्हाला माहिती झाले तर बाकीच्या सापांपासून आपल्याला घाबरणं
1: काही धोका नसतो, तरी पण ते मारले जातात.
0: तरी ते मारले जातात.
1: खरं म्हणजे आपल्या सगळ्या देवतांना हे प्राणी अत्यंत प्रिय आहेत. म्हणजे शंकरांनी समुद्र मंथनातलं विष प्राशन केलं आणि विषावर तुम्ही सांगितलं तसं विषावर विषाचाच उतारा म्हणून त्यांनी नागाला गळ्यात धारण केलं होतं. त्याच्यानंतर गणपतीच्या देखील म्हणजे कमरेला नाग आहेच, विष्णूंनी तर शेषावरच चयन केलेलं आहे.
0: आपल्या तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंग गाथेमध्ये पण 1904 क्रमांकाच्या अभंगामध्ये त्यांचा तो अभंग सांगतो मी तुम्हाला, मारू नये सर्प संतांची या दृष्टी होतील ते कष्टी व्यापकपणे, एक सूत्र जीवाशिवे ऐक्यता रोम उपडिता अंग कापे, नाही सावो येत दुःखाचे ते जाती, परपीडा भूती साम्य झाली, तुका म्हणे दिला नीतीचा संकेत, पूजा नावे सुखी चित्त तेने. 1904 क्रमांक म्हणजे या संतश्रेष्ठाला एवढ्या वर्षापूर्वी सापाचं महत्व कळलं होतं, आजही कळलेलं
1: नाही. कळलेलं ही खरंच दुर्दैव आहे. पण म्हणजे आता असं वाटायला लागलंय की नागपंचमीची पूजा म्हणजे त्यांची हत्या न करता त्यांचं संवर्धन कसं करता येईल ह्याचा विचार होणं जास्त गरजेचं आहे. आणि
0: पूजेला हळद कुंकू वगैरे तुम्ही त्यांच्या अंगावर वाहू नका, कारण हळद कुंकू टाकल्याने पण सापाला अंधत्व येतं.
1: बरं,
0: तर खरी पूजा हीच आहे, त्याला न मारता जीवदान.
1: हा, त्याचं संवर्धन झालं पाहिजे हा विचार मनामध्ये ठेवला तरी आपली नागपंचमी खरं म्हणजे साजरी होण्यासारखी नाही का हरिभाऊ?
2: खरंय खरंय कविताजी, हे जरी असलं तरी सुद्धा वेळ मला सांगते
1: तुमचं लक्ष घड्याळाकडे बरोबर असतं हरिभाऊ.
2: त्यामुळे आज खूपच छान ही माहिती,
1: नवीन माहिती
2: आपल्याला मिळाली नागपंचमीच्या निमित्ताने. ही नागपंचमी अशा पद्धतीने जर आपण समजा साजरी केली तरी सुफळ संपूर्ण होणार आहे.
1: आणि त्यांनी अभंग पण तो खरं छान सांगितला. आपल्या एपिसोडच्या दृष्टीने आज ती पण महत्वाची बाजू पार पडली.
2: त्याच्यामुळे आपण आता मनीष गोडबोले सरांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानूयात. ते आले
1: आभार
2: त्यांच्यामुळे आपल्याला खूप छान माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवता
1: आली.
0: आणि मी असं सांगेल की ही माहिती तुम्ही इतर लोकांपर्यंत पोहोचवा आणि साप मारू नका असं लोकांना तुम्ही आवाहन करा की जेणेकरून साप हा पर्यावरणाचा आपला अतिशय महत्वाचा घटक आहे.
1: त्याचसाठी आज आपण हा एपिसोड घेतलाय की संवर्धन झालं पाहिजे. श्रोत्यांनी पण सगळ्यांनी ऐकलंय की विषारी साप कोणते आहेत आणि बिनविषारी कोणते आहेत, त्याच्यामुळे त्याचं संवर्धन कसं होईल याकरता आपण सगळ्याच श्रोत्यांना विनंती करूयात आणि थांबूयात.
2: भेटूयात परत याच वारी याच वेळी. तोपर्यंत श्रोत्यांनाही सांगू ऐकत रहा
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुखाची सावली या चित्रपटामधलं गीत. दत्ता डावजेकर यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं. ऐकूया सुमन कल्याणपूर आणि रेखा डावजेकर यांच्या आवाजात.
3: एक होता चिमणा, एक होती चिमणी,

0: वीट भी
1: काय
0: मला नाही पंख नाही
1: मग चिमणा काय म्हणाला

कसली ग मेकअप?

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: आणि आता ऐकूयात जगदीश खेपुडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं.

सांगा कोणाकडे देऊ?

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे वरदक्षिणा या चित्रपटामधलं गदी माडगुळकर यांचं गीत. ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरात आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांचं गीत. स्वर आहे लता मंगेशकर यांचा, संगीत दिलं आहे शंकरराव कुलकर्णी यांनी. आणि हे गीत ऐकूयात माझं घर माझी माणसं या चित्रपटामधलं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि आता ऐकूया शाहीर अमर शेख यांचं गीत पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी आणि हे गीत ऐकूयात अमर भोपाळी या चित्रपटामधलं.
4: शब्द जाई कन्यात फडफड नाही त्याची तडफड घ्यार ध्यानात येड बोकरा वाणी कर भटकता या रानात जर का नाही जाग झाला झेंड्याला साथ दिली नाही खात ठेवलेला

0: तो बसली होती सिंधु माया केला सटके हुन दौडला घोडाला केला गेला अशी परंपरा ज्याची थोर वक्त परिघोर आहे येणार ऐका तुम्ही राजे हो
1: राजे हो
0: रंग महाला ते नवी बया भेटली त्याला लावणीचा पाहुण शिणगार रूपती कन्यार झाला बहादर पुरातनगार सांगू काय राजे हो
2: स्वतःचे वाहन स्वतःचा व्यवसाय ऑटो रिक्षा टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508 विश्वास बँक व्यवसाय प्रगतीची साथ
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूया उषा मंगेशकर आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात जगदीश खेपुडकर यांचं गीत संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधलं

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: रेडिओ विश्वास, टाइम चेक, टाइम चेक.
3: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: श्रोत्यो नमस्कार. पशुधन या कार्यक्रमात आम्ही सर्व श्रोत्यांचे इथे स्वागत करत आहोत. श्रोत्यो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीसाठी आलेले आहेत डॉक्टर श्री विजयराव काळबांडे, सहयोगी अधिष्ठाता PGIVAS अकोला. श्रोत्यो, आज आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत. तेव्हा डॉक्टर विजय काळबांडे सर, नमस्कार.
1: नमस्कार.
0: आज आपण आपल्या चर्चेमध्ये जनावरांच्या चाऱ्याविषयी बोलणार आहोत. तर जनावरांकरिता चाऱ्याचे महत्व काय आहे, हा माझा सुरुवातीचा प्रश्न आहे आपल्याला.
1: मित्रांनो नमस्कार. जनावरांच्या जीवनामध्ये चाऱ्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे हे आपल्याला माहिती आहे. जनावरांना वेगवेगळ्या प्रकारचा चारा लागतो. वाळलेला चारा असतो, ओला हिरवा चारा असतो, आणि जनावरांना त्या व्यतिरिक्त पशु खाद्य सुद्धा लागते. जनावरांना पोट भरण्याकरता, शरीर पोषणाकरता आणि उत्पादनाकरता चाऱ्याचे अत्यंत महत्व आहे. त्याशिवाय जनावरे शरीर पोषण आणि उत्पादन देऊ शकत नाही हे आपणास माहीत असेलच. जनावरांना जर चारा दिला नाही तर जनावरे हडकुळी होतात आणि जनावरांना विविध प्रकारचे रोग होतात. त्यामुळे जनावरांना चारा देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याशिवाय जनावरे जगू शकत नाही.
0: हे झाले चाऱ्यांचं महत्त्व. यामध्ये चाऱ्यांचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: चाऱ्यांचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक म्हणजे वाळलेला चारा, दुसरा म्हणजे हिरवा चारा. आता हिरव्या चाऱ्यामध्ये त्या अनेक प्रकार आहेत. एकदलवर्गीय चारा जसा मका आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे. तसेच द्विदलवर्गीय चारा जसं चवळी आहे, लुसर्न आहे, बरसीम आहे, स्टायलो आहे, सुबाबूळ आहे. तर यामध्ये फरक हा आहे का, एकदलवर्गीय चाऱ्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी असतं. द्विदलवर्गीय चाऱ्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण बऱ्यापैकी असतं, चांगल्यापैकी असतं. त्यामुळं आपल्याकडे जर द्विदलवर्गीय चारा उपलब्ध असेल तर जनावरांचं पालन पोषण, शरीर पोषण आणि जनावरांचं उत्पादन यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला फायदा होतो. आणि जर द्विदलवर्गीय चारा, हिरवा चारा उपलब्ध असेल तर आपल्याला पशुखाद्य देण्याची आवश्यकता भासत नाही.
0: सर, आता तुम्ही बोलता बोलता पशुखाद्य म्हटलं.
1: बरोबर.
0: तर पशुखाद्य म्हणजे नेमकं काय सर?
1: पशुखाद्य म्हणजे हे एक मिश्रण आहे ज्यामध्ये सगळ्या अन्न घटकांचा समतोल साधलेला आहे. ज्यामध्ये कर्बोदके असतात, प्रथिने असतात, तैलयुक्त पदार्थ असतात, तसेच तंतुमय पदार्थ असतात, खनिजे असतात आणि व्हिटॅमिन, ज्याला आपण म्हणतो व्हिटॅमिन सुद्धा त्यामध्ये असतात. हा समतोल आहार असतो. कारण आपल्या शरीराला समतोल आणि संतुलन हे दोन शब्द अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे जनावरांना पाहिजे तो अन्न घटक पाहिजे त्या प्रमाणात पुरविला जातो. म्हणून शरीराची झीज होत नाही, त्याचं बऱ्यापैकी पोषण होतं, तसेच त्या जनावरापासून दूध उत्पादन सुद्धा भरपूर मिळतं.
0: सर, दूध उत्पादनाचा आता मुद्दा आलाय तर माझ्या मनामध्ये एक प्रश्न उठला असं सर.
1: बरोबर.
0: की चाऱ्याचे दुग्ध उत्पादनातील महत्त्व काय आहे?
1: चारा हा जनावरांना मुख्य घटक आहे जो त्या जनावरांना पाहिजे आहे. त्यामुळे त्याचं पालन पोषण होईल, शरीर पोषण होईल, त्याचप्रमाणे त्यांना दूध उत्पादनाकरता पाहिजे असलेले अन्न घटक याचा नियमित पुरवठा शरीराला चाऱ्याद्वारेच होतो. चारा हा अन्न घटकांचा सगळ्यात स्वस्त आणि उपयुक्त असा पर्याय शेतकरी बांधवांसमोर आहे, पशुपालकां बांधवांसमोर आहे. कारण पशुखाद्य हे महाग समीकरण आहे. पशुखाद्य हे कारखान्यामध्ये तयार होते आणि आज जर आपण एक किलो चाऱ्याचा भाव आणि एक किलो पशुखाद्याचा भाव याचं जर दोघांचं समीकरण पाहिलं तर पशुखाद्य हे महागडं समीकरण आहे. त्यामुळं चारा उत्पादन प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यावं, पशुपालना अगोदर चारा उत्पादन करावं, म्हणजे आपल्याला स्वस्त दूध उत्पादन मिळेल आणि त्या दुधापासून जास्तीत जास्त फायदा मिळेल.
0: यानंतरचा माझा प्रश्न आहे की पशुखाद्य नेमके कसं असायला पाहिजे?
1: पशुखाद्याच्या काही कॅरेक्टर्स आहेत, काही त्याच्या पशुखाद्य कसा असावं, ते समतोल असावं, ते रुचकर असावं, ते पाचक असावं, जनावरांनी ते खावं, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जंतू याच्यापासून ते मुक्त असावं, त्याला कुठल्याही प्रकारचा वास नसावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये असलेले अन्न घटक हे शरीराला खाल्ल्यानंतर जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध व्हावे. ही झाली पशुखाद्याची सर्वसाधारण व्याख्या.
0: सर, यानंतरचा प्रश्न असा आहे की जनावरांमध्ये संतुलित आहार म्हणजे काय आहे?
1: संतुलित आहाराची साधी आणि सोपी व्याख्या अशी आहे का, जनावरांना पाहिजे असलेले अन्न घटक पाहिजे त्या प्रमाणात जेव्हा आपण देतो किंवा ते मिळतात चाऱ्यामधून आणि पशुखाद्यामधून त्याला आपण संतुलित आहार असे म्हणतो. जनावरांना, म्हणूनच मी पहिल्यांदा सांगितलं की जनावरांना जशी चाऱ्याची आवश्यकता आहे तशीच जनावरांना पशुखाद्याची आवश्यकता असते, कारण जनावरांना मिळणारे अन्न घटक हे पाहिजे त्या प्रमाणात पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे हे महत्वाचे आहे. अन्यथा शरीर पोषण आणि उत्पादन दुग्ध उत्पादन हे होणे नाही. त्यामुळेच आपल्याकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा जनावरांना जर संतुलित आहार दिला नाही तर जनावरे वेळीस मांस दाखवत नाहीत, वेळीस गाभण राहत नाहीत, वेळीस आपल्याला वासरू मिळत नाही आणि मिळणारं दूध उत्पादन सुद्धा अतिशय कमी प्रमाणात असतं.
0: सर, एकंदरीत जसं आपल्याला संतुलित आहाराची गरज असते तशी जनावरांना सुद्धा संतुलित आहाराची गरज असते. सर, यानंतरचा माझा प्रश्न असा आहे की हिरव्या चाऱ्यापासून मूळ घास तयार करणे म्हणजे नेमकं काय आहे?
1: मित्रांनो, आपल्याकडे तीन सीझन आहेत, तीन ऋतू आहेत, पावसाळा आहे, उन्हाळा आहे आणि हिवाळा आहे. आपल्या असं लक्षात आलं असेल की पावसाळ्यामध्ये आपल्याकडे पुरेशा प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध असतो आणि तो सगळ्याचा सगळा हिरवा चारा जनावरांना आपण देत नाही. अशा वेळी जेव्हा आपल्याकडे अधिकचा हिरवा चारा उपलब्ध असेल, जास्तीचा हिरवा चारा उपलब्ध असेल, तर तो साठवून ठेवणे आणि त्याच्यापासून मुरघास तयार करणे हे आपल्याला केव्हाही फायदेशीर पडतं, कारण उन्हाळ्यामध्ये जनावरांना हिरवा चारा मिळणे दुरापास्त होते. जनावरांना उन्हाळ्यात हिरवा चारा मिळत नाही म्हणून दुग्धोत्पादनावर त्याचा परिणाम झालेला आहे, शरीर पोषणावर त्याचा परिणाम झालेला आहे आणि आपल्या असं लक्षात आलेलं आहे की आपल्याकडे हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात दुग्धोत्पादन कमी झालेलं आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे जनावरांना न मिळणारा हिरवा चारा. ह्याकरिता जर आपल्याला उपाययोजना करायची असेल तर स्वस्त आणि मस्त उपाययोजना म्हणजे जेव्हा आपल्याकडे हिरवा चारा पावसाळ्यामध्ये जास्तीचा हिरवा चारा असेल त्याचं मूरघासामध्ये रूपांतर करणे. मूरघास तयार करणं ही अत्यंत साधी सोपी आणि स्वस्त पद्धत आहे. एका खड्ड्यामध्ये प्लॅस्टिक अंथरावे, त्यामध्ये आपल्याकडे उपलब्ध असलेला हिरवा चारा बारीक तुकडे करून टाकावा, प्लॅस्टिक झाकून द्यावे आणि त्याला हवाबंद करणे महत्वाचे आहे, जेणेकरून त्यामध्ये कुठलीही हवा राहणार नाही. एकदा ते हवाबंद झाले की 90 दिवसामध्ये मुरघास तयार होतो. तयार झालेला मुरघास आपण उन्हाळ्यामध्ये जेव्हा हिरव्या चाऱ्याची टंचाई असेल किंवा हिरवा चारा उपलब्ध नसेल तेव्हा आपण तो जनावरांना देऊ शकतो. आणि हिरवा चारा आणि मुरघास यामध्ये कुठलाही फरक नाही, दोन्हीमध्ये सारखे अन्न घटक आहेत, दोन्हीची पाचनशक्ती सारखी आहे, दोन्ही पचनीय आहेत आणि त्यामुळे जनावरांचं स्वास्थ्य टिकून राहतं, त्यांचं पालन पोषण होतं आणि दुग्धोत्पादनामध्ये काहीही फरक पडत नाही.
0: हिरवा चारा नाही जरी मिळाला त्या हिरव्या चाऱ्याचे जे गुण आहेत ते आपल्याला मूरघासापासून जनावरांपर्यंत पोहोचवता येते. सर, या अगोदर आपण संतुलित आहाराविषयी बोललो होतो तर त्याचं थोडक्यात महत्व सांगा.
1: संतुलित आहार देणं याकरता आवश्यक आहे कारण बरेचदा आपण बघतो की जनावरांमध्ये खनिज आणि व्हिटॅमिन्स याची कमतरता आपल्याला नेहमी भासलेली आहे. याचा हे जरी कमी प्रमाणातले लागणारे अन्न घटक असले तरी याचा विपरीत परिणाम त्याच्या प्रजननावर झालेला आहे. उदाहरणार्थ गाय नेहमी मांस न दाखवणे, आपल्याला दरवर्षी वासरू मिळायला पाहिजे तर आपल्याला 4 वर्षातून 1 वासरू मिळते, त्यामुळे दूध नाही वासरू नाही, मग गाय शेणासाठी ठेवायची का याचा विचार करायची आता वेळ आलेली आहे. गाय पालन पोषण जर करायचं असेल गायीचं आणि दरवर्षी वासरू मिळणं आवश्यक आहे, त्याशिवाय दूध उत्पादन हा धंदा फायद्यात येणार नाही. आणि यामध्ये संतुलित आहाराचं अतिशय महत्व आहे. जोपर्यंत आपण संतुलित आहार जनावरांना देणार नाही तोपर्यंत जनावरांची दूध देण्याची क्षमता आपण तपासून पाहू शकत नाही. जनावरांमध्ये क्षमता असते बरेचदा, पण केवळ संतुलित आहार न दिल्यामुळे ती क्षमता उपयोगात आणल्या जात नाही, त्यामुळे आपलं पशुपालकांचं नुकसान होते.
0: बरोबर आहे. कधी कधी असं होते की दूध देता देताच एकदम गाय किंवा म्हैस दूध एकदम कमी
1: करते, बंद करते.
0: आणि तेव्हा आपल्या लक्षात येत नाही की याच्या मागे
1: कशामुळे झालेलं आहे आणि ते त्याचं मुख्य कारण आहे संतुलित आहार न देणे.
0: बिलकुल सर, आज आपल्या मुलाखतीतून आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच महत्वाचं मार्गदर्शन होत आहे. सर, जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश देसान?
1: शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती हीच राहील की जास्तीत जास्त चाऱ्याचं उत्पादन करा. मी असं म्हणणार नाही का पिकाखालील क्षेत्रामध्ये चाऱ्याचं उत्पादन घ्या, पण धुरे बंधारे असतील, नाले असतील आणि आपल्याकडे जी जी जमीन पडीत जमीन आहे ती जमीन उठीत करून त्यामध्ये चांगल्या प्रकारचा हिरवा चारा घ्या आणि आपल्या जनावरांना 12 महिने हिरवा चारा कसा उपलब्ध करून देता येईल, आपल्या जनावरांचं शरीर पोषण कसं होईल, त्यांचं स्वास्थ्य कसं चांगलं ठेवता येईल, त्यापासून जास्तीत जास्त काम कसं मिळेल बैलांपासून, गाईपासून जास्त दुग्ध उत्पादन कसं मिळेल, वर्षाला एक वासरू आपल्याला कसं मिळेल, याकरिता चाऱ्याचं उत्पादन जरूर घ्या. आपल्याकडे हिरवा चारा उत्पादन होत नसल्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम आपल्याला दिसून आलेला आहे.
0: आपण इथे आलात, आमच्या शेतकरी बांधवांना खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल स्वरानंद एफ एम रेडिओ केंद्र आणि आमच्या पूर्ण टीमतर्फे तसंच आमच्या शेतकरी बांधवांतर्फे आम्ही आपले आभार मानतो. नमस्कार.
1: नमस्कार.
2: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
4: कार्यक्रमात आता ऐकूयात मंदाडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी आणि हे गीत ऐकूयात वरदक्षिणा या चित्रपटामधलं.

0: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात जयवंत कुलकर्णी आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं गारंबीचा बापू या चित्रपटामधलं गीत. शांता शेळके यांची शब्दरचना, संगीतकार भास्कर चंदावरकर.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघ
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: कार्यक्रमात आता ऐकूयात उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं गीत ही शब्द आहेत अनंत जाधव यांचे ऐकूया नवरे सगळे काढव या चित्रपटामधलं गीत गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं

कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबोडकर यांचं गीत. सुधीर फडके यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधलं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या. देवकी नंदन गोपाला या चित्रपटामधलं क दी माडगुळकर यांचं गीत ऐकूया. चंद्रशेखर गाडगीळ आणि संगीतकार राम कदम यांच्या आवाजात.
4: अरे घबाड मिळते मला, अरे खंडोबा घबाड मिळते मला.
5: काय म्हणते रे
4: जाणू बा.

0: आले पाहिजे कोणासाठी?
1: श्रोतासाठी.
0: अन खंडोवाले देणार काय हयद नुसती दोन
1: चिमटी.
2: बाप्पा हा सौदावाला

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात वसंत बापट यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. हे गीत आहे श्यामची आई या चित्रपटामधलं. संगीतकार वसंत देसाई.

0: तुमचं बिल यापास दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघूया
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: ऐकूया थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटामधलं गीत शब्द आहे जगदीश खेवडकर यांचे लता मंगेशकर यांचा संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आन बान या चित्रपटामधलं. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: तुमचं बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अजनबी या चित्रपटामधला किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये आनंद बक्षी यांचं गीत आणि या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं

0: हजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत अनुराग या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीतकार सचिन देवबर्मन.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत हसरत जयपुरी यांचं अपमान की आग या चित्रपटामधलं कुमार सानू यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

0: तुमचं बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

माझ्या पालक आणि बालमित्रांनो, सध्या आपण ऐकत आहोत प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित अजिंक्य मी या पुस्तकातील काही प्रेरणादायी कथा, खास पालकांसाठी आणि मुलांसाठी. सध्या आपण अजिंक्य मी या पुस्तकातील बाल युनियन जिंदाबाद ही कथा ऐकत आहोत. या कथेचा उत्तरार्ध आज आपण ऐकणार आहोत. आजचा भाग 28. ऋत्विक म्हणाला, खूप कन्फ्यूज झालोय आम्ही, एक सेशन यावर सुद्धा ठेवा. सुजय म्हणाला, मला वाटतं पुष्कळचे अन्याय आलेत आपल्या मसुद्यामध्ये, पहिल्या कॅम्पमध्ये एवढे पुरेत, नाहीतर आपल्याला पालकांचे बसतील धपाटे. पण सुजय, या कॅम्पला येतील का रे पालक? त्यांना मुळी आपलं ऐकायला वेळच कुठे आहे? तेही खरं आहे, पालकांना मुलांचं ऐकायला वेळ नाही आहे. म्हणजे आपली एवढी मेहनत फुकट गेली की काय? खरं तर आपण आधीपासून फक्त ऐकत ऐकत आणि ऐकतच आलो. आपलं कुणी कधी ऐकणार नाही का? तारीने फुत्कारली. बंटी कधी नव्हे ते गंभीरपणे म्हणाला, आपण या सर्व मुद्द्यांच्या पाट्या तयार करू, पुस्तकांचं ओझं कमी करा, आम्हाला तुमचा थोडा वेळ द्या, बाहेरची इतर पुस्तकं वाचू द्या, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकू द्या. एकेकानं पाट्यांचा मजकूर पूर्ण केला. सुजय म्हणाला, गुड आयडिया, या पाट्या घेऊन एक मोर्चाच काढूया पालकांसमोर. सुजय बोलतानाच एकदम दचकला. आतून मम्मी पटवर्धन आतमध्ये येत होत्या. मम्मी, मम्मी आली, मीटिंग खाल्लास, पळा लवकर सगळ्यांनी, मुलं पळणार. तेवढ्याच मम्मी पटवर्धन म्हणाल्या, पळू नका बाळांनो, पालकांच्या शिबिरात काय काय सांगायचं ते ठरवून तुम्ही दमला असाल ना, सगळ्यांना मी झकास फराळ देते, वर चारवळ्या घातलेल्या मसाल्याचं दूध पण देते. मम्मी तू घरामध्ये होतीस? काल तू मला पाहताच मीटिंग ओव्हर केलीस ना, खात्री होती आजही तुझी मीटिंग असणारच. बाक्षादारानं आले मी, सगळं नाही पण थोडं ऐकलं तुमचं. सगळे एकदम शांत झाले, काही दचकून, काही कुतूहलानं, काही निर्भयतेनेही.

0: मम्मी तू रागावलीस तर नाहीस ना आमच्यावर?
1: बेटा सुजय,
0: रागावले कसले, विचार करते आणि तुमची मीटिंग माझ्यापुरतीच राहणार नाही. या सगळ्या तुमच्या गप्पा, तुमचे प्रस्ताव मी सर्वांना एकत्र करून ऐकवणार आहे. बंटी, तारिणी, अक्षदा, शुभम सर्वांच्या पॅरेंट्सना कॉफी प्यायला मी बोलवणार आहे. मीही तुमच्याच युनियनमध्ये सहभागी होणार आहे आणि तुमच्या शब्दामध्ये सगळं पालकांना ऐकवणार आहे. ऐकवणार हे काय, आल्याबरोबर टेप रेकॉर्डर ऑन करून आतमध्ये मी टेप केलंय सगळं. लावून दाखवू तुम्हा सगळ्यांना. काय, आमचा मसुदा तू टेप केला?
1: हो,
0: आम्हालाही तुमचं ऐकायलाच हवं. जमलं तर या मजकुराची छान सीडी करून मी घराघरात वाटण्याचा प्रयत्न करेन. बाळांनो, तुमच्याचमुळे तर आमचं घर मजेत असणार ना. तुम्ही असे दुःखी असाल तर काय उपयोग या बंगल्याचा, गाडीचा, बाहेरचा व्यवहार तुम्हाला बालपण जगू देत नाही. उरलेला आनंद आम्ही पालक स्पर्धेच्या नावाखाली खुडून टाकतो, तुडवून टाकतो. आंटी, आम्हाला पण तुमची धावपळ कळते. बाहेरच्या कॉम्पिटिशनसाठी तुम्ही आम्हाला कंपल्शन करता, पण आंटी आमच्या पॅरेंटना सांगा ना, या सगळ्या खेचाखेचीत आम्ही जण एकाकी नाही. नाही, मम्मी पटोरदांनी बंटीला जवळ घेतलं. एकीकडे त्यांचे डोळे पाणावले, दुसरीकडे बाल युनियनचे सदस्य जल्लोष करीत राहिले. आमच्यावरील अन्याय दूर करा, आमच्यावरील अन्याय दूर करा, बाल युनियन जिंदाबाद, बाल युनियन जिंदाबाद. मित्रांनो, या ठिकाणी ही कथा संपली. भेटूया नवीन कथेसह पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःपक्षपण रात्री 11 वाजता. तोपर्यंत नमस्कार.
2: श्रोते हो, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
3: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत राजकुमार संतोषी दिग्दर्शित घायल या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत अमित कुमार आणि एस जानकी यांच्या आवाजात. संगीतकार बप्पी लहरी.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: ऐकूया गुप्त या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत आहे विजू शाह यांचं आणि गायक स्वर सुनीता राव आणि उदित नारायण यांचा.

0: ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ नाशिक आयोजित कविवर्य आनंद जोरवेकर आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ बालकवी स्पर्धा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून, ठिकाण डे केअर सेंटर शाळा, राजीव नगर जवळ वडाळा पाथर्डी रोड, नाशिक. नाव नोंदणीची अंतिम तारीख आहे 7 सप्टेंबर 2026. प्रवेश फी 50 रुपये. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.
1: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत जमाना या चित्रपटामधलं गीत किशोर कुमार आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. गीत रचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची आणि या गीताला संगीत आहे उषा खन्ना यांचं.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: आशा भोसले आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं मंजिल मंजिल या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती.
4: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो फ्लोआ म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. फ्रेंच आणि जर्मन भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी तर आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गप्पा मारतोच, पण विविध अधिकारी शिक्षक यांच्याशी सुद्धा आपण फ्लोआचं काम कसं चालू आहे आणि फ्लोआबद्दल त्यांना काय वाटतं हे जाणून घेतलेलं आहे. याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या CSR मॅनेजर ऋतुजा पायगुडे मॅडम आहेत आणि त्या गेल्या 2 वर्षापासून फ्लोआसोबत संलग्न आहेत. त्यांचं फ्लोआसोबतचं काम कसं चालू आहे, त्या कशा जोडल्या गेल्या आणि आत्ता त्यांना फ्लोआबद्दल काय वाटतं, ह्या सगळ्याच विषयावरती आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
5: धन्यवाद.
4: आणि गेल्या काही दिवसापूर्वीच तुमची रुचिताशी सुद्धा भेट झाली आणि तुम्हाला रेडिओ विश्वास बद्दल सुद्धा समजलं आणि ती भेट खूप छान पॉझिटिव्ह झाली आणि नक्कीच यातून आपण पुढे पण छान काम करूया अशी आशा आहे. येस, तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे आणि तुमचं फ्लोआसाठीचं योगदान देखील खूप मोठं आहे. तर मला सगळ्यात पहिले तुम्हाला असं विचारायचं आहे की MNGL साठी CSR म्हणजे नेमकं काय?
5: सो CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. तर प्रत्येक कंपनीला आपल्या नफ्यामधला काही भाग हा वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या मार्फत समाजासाठी काम करण्यासाठी द्यावा लागतो आणि त्याला त्या कंपनीचं सामाजिक दायित्व असं समजलं जातं. तर हेच सामाजिक दायित्व आम्ही CSR फंड्स मधून वेगवेगळ्या एनजीओ सोबत कनेक्ट करून समाजासाठी त्याच्यातून काय फ्रुटफुल काही काम करू शकतो याकडे आमचं जास्त वेध असतो. आणि आमच्या ज्या इंडिपेंडेंट डिरेक्टर आहेत भाग्यश्री मिठाळकर मॅडम, त्या कायम ज्या ज्या वेळेस आम्ही अशा संस्थांना भेट देतो किंवा त्यांच्यासोबत बोलणं होतं त्यावेळेला त्या नेहमी एक उदाहरण वापरतात ते समजून सांगण्यासाठी की नक्की आम्ही CSR मधून देतो म्हणजे काय करतो. तर बऱ्याचशा एनजीओ ज्या वेळेला ते फंड्स अप्रूव्ह केले जातात किंवा ती एक ठराविक रक्कम त्या एनजीओला दिली जाते त्यावेळेला त्यांचं त्या रकमेकडे बघण्याचा भाव हा उपकाराच्या भावनेने ते बघतात की तुमच्या कंपनीचे आमच्यावर उपकार आहेत. पण ज्या वेळेला त्या ह्या गोष्टीचं स्पष्टीकरण देतात की तुम्ही ह्या गोष्टीला उपकार म्हणून बघू नका, जसं एखादा माणूस सकाळी उठल्यानंतर नदीतलंच पाणी घेऊन सूर्याला नमस्कार करताना नदीला नमस्कार करताना पुन्हा ते कृष्णार्पण वस्तू म्हणून नदीतच टाकतो, तसं आहे की आम्ही समाजाकडून आम्हाला जो काही प्रॉफिट मिळतो त्यातलाच काही भाग आम्ही परत उचलून परत समाजासाठी देतो. तर या पद्धतीने याच भावनेने आम्ही CSR सगळ्या फंड्सकडे बघतो आणि ज्या समाजातून सपोर्ट मिळून किंवा ज्या समाजात आमचे कस्टमर्स आहेत ज्या समाजातून कंपनीचं प्रॉफिट होतो ज्या समाजामुळे कंपनीमधल्या प्रत्येक एम्प्लॉईचं पोट भरतं किंवा घर चालतं त्याच समाजासाठीचं सामाजिक दायित्व आम्ही CSR फंड्स म्हणून करत असतो. आणि याच्यातून जसं आमची आयुष्य कंपनीचे एम्प्लॉईज म्हणून बदलतात तसंच ज्या समाजासाठी आम्ही याच्यातून काम करतोय त्यांचं सुद्धा लाईफ इम्पॅक्ट व्हावं आणि त्यांच्यासाठी लाईफ चेंजिंग काहीतरी प्रोजेक्ट या सगळ्यातून करता यावा याकडे आमचं विशेष लक्ष असतं.
4: वा बरं, MNGL CSR माध्यमातून कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काम करतं याबद्दल काय सांगाल?
5: MNGL CSR माध्यमातून शैक्षणिक क्षेत्राकडे आमचा मुख्य कल आहे. सो शैक्षणिक क्षेत्रात आम्ही काम करतो, पर्यावरणासाठी आम्ही काही काम करतो, त्याच्यास महिला सबलीकरणासाठी आम्ही काही काम करतो, असे वेगवेगळ्या क्षेत्रासाठी आम्ही ओपन आहोत. तर याच्यासाठी आम्हाला कंपनीज ऍक्ट मध्ये Schedule 7 अंडर काही रूल्स बांधून दिले गेले आहेत सरकारकडून. तर त्याच्यामध्ये 13 वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आम्ही थोडं थोडं कॉन्ट्रीब्युट करण्याचा प्रयत्न करू.
4: वा, CSR फंड देण्यासाठी तुम्ही फ्लोआची का बरं निवड केली त्याबद्दल काय सांगता येईल?
5: खरं तर फ्लोआच्या MNGL सोबतच्या प्रवासाची सुरुवात खूप गमतीशीर आहे कारण ज्या वेळेला फ्लोआचा हा प्रोजेक्ट आमच्याकडे आला होता फॉरेन लँग्वेज एज्युकेशन तर आमच्यासाठी हा अगदीच नवीन प्रकारचा प्रयोग होता की अशा प्रकारच्या एज्युकेशन मधल्या कुठल्या तरी विषयाला सीएसआर मधून सपोर्ट करणं, कारण मेजरली आमच्याकडे जे रिपीटेटिव्हली प्रोजेक्ट येतात तर ते शैक्षणिक क्षेत्रामधले प्रोजेक्ट मुख्यतः स्कॉलरशिप सपोर्ट साठी येतात किंवा हायर एज्युकेशन साठी सपोर्ट प्रोव्हाइड करण्यासाठी येतात किंवा स्कूल डेव्हलपमेंट सारखे प्रोजेक्ट येतात. पण एज्युकेशन मधून ह्या सगळ्या नेहमीच्या रुळलेल्या प्रथा सोडून एक वेगळ्या प्रकारची कल्पना घेऊन फ्लो आम्हाला रिच आउट झालं की आम्हाला फॉरेन लँग्वेज एज्युकेशन प्रमोट करायचंय आणि त्याच्यातून जे अंडरसर्व्ह मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी सुरू करायची आहे. तर त्या सुरुवातीला आम्हाला खूप सारे प्रश्न होते की जर्मन लँग्वेज शिकून त्यांना काय मिळणार, ती मुलं खरंच जर्मन लँग्वेज शिकून त्याच्यात पुढे काही करिअर करू शकतात का, ती फक्त इंट्रोड्यूस करून तुम्ही मध्येच सोडून देणार. आता जसं मराठी भाषा तर आपण तरी आपल्या रोजच्या बोलण्यात असते, रोजच्या व्यवहारात असते, त्यामुळे ती आपल्या आपल्या जिभेवर रुळलेली असते. तर मग ही जर्मन लँग्वेज जर का त्यांनी शिकली तर ती पुस्तकापुरतीच लिमिटेड राहील का, की त्याच्या पुढे जाऊन पण त्याचा काय होईल. कारण जसं मी म्हटलं की आमचा मूळ उद्देश हा त्यांच्या जीवनाला कलाटणी देणं हाही असतो प्रत्येक प्रोजेक्ट सिलेक्ट करण्यामध्ये. तर या सगळ्या प्रश्नांचा भडीमार केला आम्ही फ्लोआच्या टीमवर आणि त्यांनी प्रत्येक प्रश्नाला आम्हाला समाधानकारक उत्तर दिलं आणि अगदीच नॉमिनल फंड्स मध्ये त्यांनी हा प्रोजेक्ट 2000 मुलांसाठी करायचं आश्वासन दिलं आणि आम्ही पायलट बेसिसवर तो प्रोजेक्ट करायचं ठरवलं. आणि पहिल्या वर्षीचा जो काही रिझल्ट होता तो बघून आम्ही आवाक होतो. मुलं स्वतः येऊन जर्मन लँग्वेज मध्ये स्वतःचे इंट्रोडक्शन देत होते, मुलं स्टेट लेवलला रँकिंग करत होते, नॅशनल लेवलला रँकिंग करत होते आणि अविश्वसनीय होता त्या पूर्ण प्रोजेक्टचा जो काही रिझल्ट आला तो. आणि तिथे फ्लोआने आमचा विश्वास जिंकला आणि तिथे आम्ही अभिमानाने सांगू शकलो की आम्ही ज्या प्रोजेक्टला प्रेझेंट करत होतो किंवा डिफेंड करत होतो की हा प्रोजेक्ट एमएनजीएच्या सीएसआर मधून का झाला पाहिजे तो इतक्या नॉमिनल फंड्स मध्ये असून सुद्धा, तर त्या आमच्या कल्पनेला जे काही बहर आला तो बहर बघून एमएनजीएची सगळीच टीम खूप खुश होती.
4: वा खूपच मस्त. तुम्ही उल्लेख केला 2000 विद्यार्थ्यांचा, तर पहिल्या वर्षी 2000 विद्यार्थी पण त्याची संख्या हळूहळू वाढत गेली, त्यानंतर पुढच्या वर्षी साधारण 3000 विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले. तर मग हे जे काही एक्सपांड झालं, हा काही विस्तार झाला, तर त्याचा निर्णय कसा घेतला गेला? म्हणजे
5: एक तर जसं मी आता नमूद केलं की मागच्या वर्षीच्या प्रोजेक्टचा इम्पॅक्ट हे त्याच्यासाठी नवीन प्रोजेक्ट साठी तो कणा बनला जो काही मागच्या वर्षी इम्पॅक्ट करण्यात आला. आणि ती आमच्यासाठी प्रेरणा होती की आपण जर का या 2000 विद्यार्थ्यांच्या आयुष्यात इतक्या नॉमिनल फंड्स मध्ये जर का त्यांच्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देऊ शकत असू तर ह्याच फंड्स मध्ये अजून भर घातली तर कदाचित लार्जर लेवलला मुलांच्या आयुष्यात फरक पडेल. आणि त्यात अजून हाही मुद्दा होता की जे 2000 विद्यार्थी बेसिक लेवलचं ज्यांनी लँग्वेजचं एज्युकेशन घेतलंय त्यांना ऍडव्हान्स लेवलचं शिक्षण मिळालं पाहिजे. त्यांना आता फक्त बेसिक ग्रीटिंग्स पासून कम्युनिकेशन पर्यंत त्यांचा प्रवास गेला पाहिजे जर्मन लँग्वेज मधल्या किंवा बाकीच्या पण ज्या फॉरेन लँग्वेज शिकवलं जातात त्याच्यामधल्या. तर ती एक प्रेरणा होती की आता यांची जबाबदारी आपल्या फंड्सवर डिपेंड आहे आणि त्यांची जबाबदारी जशी फ्लोवावर आहे तशीच एमएनजीएलवर पण आहे ही जाणीव होतीच त्या रिन्युअलमध्ये. आणि जो इम्पॅक्ट आला तो लार्जर स्केलला घेऊन जाण्यासाठी आम्ही 3000 विद्यार्थ्यांसाठीचा प्रोजेक्ट पण एमएनजीएलने कन्सिडर केला आणि त्या प्रोजेक्टमध्ये इम्पॅक्ट खूप साऱ्या ऍडिशनल गोष्टी पण ऍड करण्यात आल्या की जसं आधी फक्त रेकॉर्डेड सेशन्स होते पण त्याच्यासोबत आम्ही टीचर्स ट्रेनिंगला पण प्रमोट केलं, त्याच्यासोबत काही पेन ड्राईव्हच्या स्वरूपात रेकॉर्डेड कंटेंट त्या स्कूल्सला देण्यात आला. सो असा अजून सातत्य राहावं त्या फॉरेन लँग्वेजच्या एज्युकेशनमध्ये त्यासाठी पण बऱ्याच गोष्टी नवीन प्रोजेक्टमध्ये ऍड करण्यात आल्या आणि हे अर्थातच प्रोजेक्टची गरज ओळखून आणि मागच्या वर्षीचा इम्पॅक्ट ओळखून त्यांना 3000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठीच परवानगी देण्यात आली म्हणजे.
4: मस्त मस्त, खूपच छान. बरं, फ्लोआचं जे प्रोजेक्ट आहे तर त्याबद्दल कॉर्पोरेट्सना काही तुम्हाला सूचना द्यावीशी वाटते का की संधी जर का जास्तीत जास्त मुलांना मिळावी असं तुम्हाला वाटतं का?
5: नक्कीच, कारण महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड ही कंपनी सीजीडी असल्यामुळे आम्हाला भौगोलिक भागांचं थोडस आम्हाला लिमिटेशन पडतं. आम्ही काही ठराविक लोकेशन्सवरच हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करू शकतो, जसं की आता आपण नाशिक मध्ये करतोय, धुळ्यामध्ये करतोय, नांदेडमध्ये केलाय हा प्रोजेक्ट, परभणीमध्ये केलाय, बुलढाणामध्ये केलाय, त्यासोबतच सिंधुदुर्ग मध्ये केलाय, कर्नाटक मधल्या रामनगर डिस्ट्रिक्ट मध्ये केलाय, तेलंगणामधले काही डिस्ट्रिक्ट आहेत तिथे केलाय, पुणे पीसीएमसी मध्ये करतोच आहोत. तर हे आम्हाला हे एक लिमिटेशन पडतं की आम्ही पूर्ण महाराष्ट्र व्यापू नाही शकत. जरी कंपनीच्या नावातच आमचा महाराष्ट्र असलं तरी जे सरकारकडून घालून देण्यात आलेली काही बंधन आहेत त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण महाराष्ट्र व्यापण्यावर बंधन येत आहे. पण ज्या कंपनी त्यांच्या सीएसआरच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून देऊ शकतात तर त्यांनी ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट कडे ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून जास्तीत जास्त पोहोचावं अशी माझी सगळ्यांना म्हणजे माझी स्वतःची इच्छा आहे की ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट पर्यंत ह्या प्रोजेक्टनी पोहोचावं आणि तिथल्या मुलांना ही नवीन संधी उपलब्ध करून देण्यात यावी. कारण प्रत्येक वेळेला ज्या वेळेला ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट मधल्या मुलांना शिक्षणासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी त्यांच्या स्वतःच्या डिस्ट्रिक्ट मधून बाहेर पडून प्रयत्न करावे लागतात तर ते जर का त्यांच्या शाळांमध्ये हा कंटेंट गेला तर त्यांच्यासाठी मला वाटतं की खूप साऱ्या संधींसाठीची दारं खुली होतील या प्रोजेक्टच्या माध्यमातून. त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील. त्यांना इंग्लिश शिकण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचे एफर्ट्स घ्यावे लागतात. तिथे त्यांना फॉरेन लँग्वेजेस इंट्रोड्यूस होतील. तर ह्या गोष्टी लक्षात घेऊन जास्तीत जास्त कॉर्पोरेट्सनी महाराष्ट्रभर फॉरेन लँग्वेज एज्युकेशन प्रमोट करण्यासाठी लोआकडे बघावं असं मला वाटतं.
4: वा खूपच छान. एकूणच हा प्रोजेक्ट तुम्हाला खूप उपयोगी पडणारा विद्यार्थ्यांसाठी असा वाटतो हे ऐकून खूप छान वाटलं. आणि विद्यार्थ्यांची प्रगती सुद्धा तुम्ही इथे नोट करून दिली, नमूद करून दिली की ज्या वेळेला विद्यार्थी तुम्हाला भेटले तेव्हा ते त्यांचं त्या त्या भाषेमध्ये इंट्रोडक्शन देत होते त्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांची प्रगती समाधानकारक आहे आणि हा प्रोजेक्ट सुद्धा तितकाच उपयोगी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर जाता जाता शेवटचा एक प्रश्न विचारते की आता रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपल्याला सगळ्याच वयोगटातली व्यक्ती ऐकतायत, पालक ऐकतायत, विद्यार्थी ऐकतायत, शिक्षकही ऐकतायत, तर त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता की कॉर्पोरेट आणि शाळा मिळून कसा बदल घडू शकतो या संदर्भात?
5: आता ज्या लेवलला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या मार्फत शाळांसोबत वेगवेगळ्या कंपनी कॉर्डिनेट करतात किंवा शाळांचा विस्तार करण्यावर आमचा जो काही फोकस आहे तर त्यामध्ये आम्ही गव्हर्नमेंट स्कूल्स पण आम्ही त्याच्यात ऍड केलेले आहेत, काही प्रायव्हेट स्कूल्स पण त्याच्यात ऍड केलेले आहेत. तर म्हणजे पालकांनी आपल्या मुलाला एका इंटरनॅशनल लेवलच्या स्कूलमध्येच अव्वल दर्जाचं शिक्षण मिळेल ही एक भावना मनात न ठेवता ज्या काही शाळा सर्वांगीण पद्धतीने मुलांसाठी विकसित केल्या गेल्या आहेत किंवा करत आहोत आम्ही कॉर्पोरेट सगळे एकत्र येऊन तर अशा शाळांना तो प्राधान्य दिलं पाहिजे. कारण त्या शाळा ज्या सगळ्यांच्या कल्पनाशक्तीतून भरून पावलेल्या असतात आणि त्याच्यातून त्या शाळेला आम्ही सर्वांगीण प्रकारे कसं पूर्णपणे विद्यार्थ्यांसाठी शाळेची प्रत्येक भिंत, शाळेची प्रत्येक पायरी ही कशी विद्यार्थी

0: प्रयत्न करत असतो. तर मग जर का विद्यार्थ्यांचा विकास व्हायचा असेल, जे आपल्या आधुनिक भारताचा एक पिलर आहेत, जे आत्ताचे विद्यार्थी आहेत ते, तर जर का विद्यार्थ्यांचा विकास व्हायचा असेल तर जसं फ्लोआ आणि महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेडची टीम एफर्ट्स घेते, तेवढेच एफर्ट्स पालकांनी, शिक्षकांनी आणि त्यांच्या शाळांनी घ्यावेत, एक माफक अपेक्षा आहे.
1: मस्त मस्त, खूपच छान. एकूणच ह्या सगळ्या गप्पा खूप सगळ्यांसाठीच खूप युजफुल आहेत, खूप उपयोगी आहेत असं आपण म्हणूया. आणि ह्या अनुषंगाने एमएनजीएलचं काम सुद्धा लक्षात आलं आणि आपलं फ्लोआ सोबतचं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा लक्षात आलं. 2,000-3,000 विद्यार्थ्यांचा जेव्हा आकडा ऐकतो तेव्हा नक्कीच अवाक व्हायला होतं आणि यासाठी नक्कीच आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना प्रत्येकाच्या मनात जागृत असणं फार गरजेचं आहे आणि त्याच्याशिवाय हे काम होऊ शकत नाही. आणि आपण आणि आपली संपूर्ण टीम फ्लोआला इतकी मदत करत आहात हे ऐकून खरंच खूप छान वाटलं. धन्यवाद, आज आपण इथे वेळ काढलात आणि आमच्याशी गप्पा मारल्या, त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार.
0: मी रेडिओ विश्वासला पण धन्यवाद देईल की त्यांनी एमएनजीएलला सुद्धा या यशाचा एक भाग समजून आमचा इंटरव्ह्यू शेड्यूल करण्यासाठी कसोटीचे प्रयत्न केले, कारण खूप दिवस झालं चाललंय इंटरव्ह्यू शेड्यूल करायचं. पण रेडिओ विश्वासचे पण धन्यवाद की तुम्ही आम्हाला इथे बोलावलं.
1: नक्कीच, धन्यवाद मॅडम, थँक्यू. तर असे कहो फ्लोआ म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या सीएसआर मॅनेजर ऋतुजा पायगोडे यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
2: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी, ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
3: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
2: ही खास ऑफर 15-22 ऑगस्ट पर्यंत.
3: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
4: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद.
5: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
4: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
6: हे गीत ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीतकार राजेंद्र कृष्ण, संगीतकार मदन मोहन आणि चित्रपट आहे चाचा जिंदाबाद.

आणि हे गीत ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. अंजान यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत आपस की बात या चित्रपटामधली. संगीतकार अनु मलिक.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी, ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
2: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
1: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
2: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी संवाद साधते आहे सौ माधुरी नंदन. वारकरी संप्रदायातील काही दैदिप्यमान नक्षत्रांचे आषाढी कार्तिकी वारी यामध्ये आपण दर्शन घेत आहोत. आजचा 6वा भाग, भगवंतालाही आपल्या दाराशी यावं लागेल अशी शिकवण देणारे भक्त पुंडलिक यांचे गुरु कुक्कुट ऋषी. संतकृपा झाली इमारत फळा आली, संतकृपा झाली इमारत फळा आली. संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाच्या भव्य इमारतीचे वर्णन करताना संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम महाराजांचे योगदान रेखाटले आहे. परंतु या अलौकिक इमारतीचा पहिला पाया किंवा अदृश्य दगड कुणी जर असेल तर ते म्हणजे भक्त पुंडलिक. आणि त्या पुंडलिकाच्या पाषाण हृदयाला भक्तीचा पाजर फोडणारे, त्याला जीवनाची खरी दिशा दाखवणारे महामेरू म्हणजेच कुक्कुट ऋषी. आज संपूर्ण महाराष्ट्र आणि देश विठ्ठल माऊलीच्या भक्तीत दंग आहे. पण विचार करा, जर कुक्कुट ऋषी नसते तर पुंडलिकाचे हृदय परिवर्तन झाले असते का? पुंडलिकाने मातापित्यांची सेवा केली नसती तर विठ्ठल द्वारका सोडून विटेवर उभा राहिला असता का? नक्कीच नाही ना. म्हणूनच कुक्कुट ऋषींच्या मार्गदर्शनामुळेच देवाला पंढरपुरात यावे लागले हे विधान त्रिकालबाधित सत्य आहे. स्कंद आणि पद्यपुराणातील कथांनुसार कुक्कुट ऋषींचा आश्रम काशीच्या बाह्य भागात विंध्याचलाच्या रांगांमध्ये होता. उपनिषदांमधील मातृदेव भव पितृदेव भव या सूत्राला त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय मानले होते. वृद्ध मातापित्यांची निस्सीम सेवा करणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणे हीच त्यांची अखंड साधना होती. त्यांनी आयुष्यात कधीही कर्मकांडाला महत्त्व दिले नाही. त्यांचे आईवडील हेच त्यांचे काशी रामेश्वर होते. या अनन्य सेवेमुळेच त्यांच्या आश्रमात अशी सात्विक ऊर्जा निर्माण झाली होती की जी मोठ्या योग्यांनाही थक्क करणारी होती. भक्त पुंडलिक सुरुवातीला अत्यंत दुष्ट आणि आईवडिलांचा छळ करणारा मुलगा होता. पत्नीच्या प्रभावाखाली येऊन स्वतः घोड्यावर बसणं आणि वृद्ध आईवडिलांना पायी चालवणं हा त्याचा दिनक्रम होता. अशा स्थितीत काशीला जात असताना एका रात्री तो कुक्कुट ऋषींच्या आश्रमात उतरला. रात्री पुंडलिकाने ऋषींना आईवडिलांच्या सेवेत मग्न असलेले पाहिले. गर्वाने पुंडलिकाने विचारले, तुम्ही एवढे मोठे ऋषी आहात, मला काशीचा मार्ग सांगू शकाल का? ऋषींनी अत्यंत शांतपणे उत्तर दिले, तरुणा, मला काशीचा मार्ग माहीत नाही. मी आयुष्यात कधीही कोणत्याही तीर्थयात्रेला गेलो नाही. माझे आईवडील हेच माझे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र आहे. अहंकारी पुंडलिकाने मनातल्या मनात त्यांची थट्टा केली, हा कसला ऋषी ज्याने कधी गंगा स्नान देखील केले नाही. त्याच रात्री मध्यरात्री आश्रमात पुंडलिकाला एक अद्भुत दृश्य दिसले. अत्यंत काळ्या मलिन आणि मळलेल्या वस्त्रांमधील तीन स्त्रिया आश्रमात आल्या. त्यांनी आदराने आश्रमाचे अंगण झाडले, सडा रांगोळी घातली आणि ऋषींच्या कुटीला प्रदक्षिणा घातली. आणि कुटीतून बाहेर पडताना त्यांचे रूप पालटलेले होते. त्या कोट्यावधी सूर्यांपेक्षाही अधिक तेजस्वी आणि सुंदर दिसत होत्या. आश्चर्यचकित होऊन पुंडलिकाने धावत जाऊन त्यांचे पाय धरले आणि विचारले, मातांनो, तुम्ही कोण आहात? येताना एवढ्या मलिन आणि जाताना एवढ्या पवित्र कशा झालात? तेव्हा त्यांनी उत्तर दिले, आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती आहोत. गंगा नदीने पुंडलिकाला फटकारलं आणि सांगितलं, जगातले करोडो पापी लोक आमच्या पात्रात स्नान करून आपली पापे सोडून जातात, त्यामुळे
आम्ही रोज रात्री मलिन होतो, परंतु कुक्कुट ऋषी अहोरात्र आपल्या मातापित्यांची निस्सीम सेवा करतात. त्यांच्या पुण्याने आमची पापे धुऊन निघतात आणि आम्ही पुन्हा पवित्र होतो. पण तुझ्यासारखा पापी जो स्वतःच्या आईवडिलांना छळत आहे, त्याचं पाप धुण्याची ताकद आमच्यातही नाही. उद्धार हवा असेल तर कुक्कुट ऋषींचे पाय धर. नद्यांच्या या शब्दांनी पुंडलिकाच्या मस्तकात ज्ञानाचा प्रकाश पडला. त्याचा अहंकार क्षणात कोसळला, धावत धावत जाऊन कुक्कुट ऋषींच्या पाया पडला आणि त्याने क्षमा मागितली. कुक्कुट ऋषींनी त्याला मायेने उठवलं आणि उपदेश केला. पुंडलिका, देव कुठल्याही दगडधोंड्यामध्ये किंवा काशीद्वारकेत नाही. देव तुझ्या घरात आहे. ज्या मात्यापित्याने तुला घडविले त्यांची सेवा कर. अरे, हीच तर खरी भक्ती आहे. हा एकच उपदेश पुंडलिकाच्या जीवनाला कलाटणी देऊन गेला. त्यांनी ऋषींना आपले मानस गुरु मानले. काशीला जाण्याचा विचार सोडून तो आईवडिलांना घेऊन माघारी फिरला आणि पंढरपूर जवळील दिंडीरवन येथे तो आला. पंढरपुरात पुंडलिक अहोरात्र आईवडिलांची सेवा करू लागला. ही मातृ पितृ भक्ती पाहून स्वतः द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण म्हणजेच विठ्ठल वैकुंठावरून पंढरपुरात धावून आले. भगवंत दारात उभे राहून म्हणाले, पुंडलिका, मी तुझा भाव पाहून दर्शन देण्यासाठी आलो आहे. परंतु आई वडिलांच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलिकाने मागे न पाहता शेजारी पडलेली एक वीट देवाच्या दिशेने भिरकावली आणि म्हणाला, देवा, माझ्या गुरूंची शिकवण आहे की आई वडिलांची सेवा हीच सर्वोच्च आहे. माझी ही सेवा पूर्ण होईपर्यंत या विटेवर उभे राहा. भगवंताला पुंडलिकाची ही निष्ठा आणि कुक्कुट ऋषींच्या संस्काराचा बाणा इतका आवडला की देव दोन्ही हात कमरेवर ठेवून त्या विटेवर उभा राहिला आणि तो आज गायत 28 युगे त्याच विटेवर उभा आहे. खरंच, जर कुक्कुट ऋषी नावाचे दीपस्तंभ त्या वाटेवर उभे नसते तर पुंडलिकाचा अहंकार कधीच नष्ट झाला नसता आणि पंढरपूरचे हे पावनधाम निर्माण झाले नसते. महाराष्ट्राला संतांची भूमी बनवण्याचे मुख्य श्रेय कुक्कुट ऋषींच्या पितृभक्तीच्या साधनेला जाते. आज 21व्या शतकात जिथे वृद्धाश्रम वाढत आहे आणि आई वडिलांचा सांभाळ करायला तरुण मुले कंटाळत आहेत, तिथे कुक्कुट ऋषींची ही साधना प्रत्येकासाठी नक्कीच मार्गदर्शक आहे. आई वडिलांच्या चरणातच सर्व तीर्थक्षेत्र आणि साक्षात ईश्वर बसलेला आहे. हाच संदेश कुक्कुट ऋषी आणि भक्त पुंडलिक आपल्याला देतात. कुक्कुट ऋषी महाराज की जय. पुंडल

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: वाढवायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 20888.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना। कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं।
6: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झीरो करने का भी है।
5: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं। तुम्हीही बसवून घ्या।
7: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर .gov.in।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500. फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा. रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत, शब्द रचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. हे गीत आहे अवतार या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: आशिकी ह्या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. मीर यांची गीतरचना, नदीव श्रवण यांचं संगीत आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांचा.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: दलाल या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात प्रकाश मेहरा यांच्या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ नाशिक आयोजित कविवर्य आनंद जोरवेकर आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ बालकवी स्पर्धा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ठिकाण डे केअर सेंटर शाळा राजीव नगर जवळ वडाळा पाथर्डी रोड नाशिक. नाव नोंदणीची अंतिम तारीख आहे 7 सप्टेंबर 2026. प्रवेश फी 50 रुपये. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.

0: घरचं बिल, या वस्तू कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

स्वतःच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ.

0: टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. अवकाश.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8300 16512 या क्रमांकावर.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंग ची स्मार्ट निवड.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक
2: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 140।
1: जय जय रघुवीर समर्थ,

0: श्रोते हो, जुने ठेवणे न कळल्यामुळे मनुष्याची काय अवस्था होते हेच या श्लोकातून आपल्याला समजते. खरे पाहता आत्मस्वरूप परब्रह्म आपल्यातच आहे. आत्मा परब्रह्म हे धन ज्याचे त्याचे, ज्याच्या त्याच्या मालकीचेच आहे आणि त्याच्या अगदी जवळ आहे. पण देहबुद्धीमुळे आणि भ्रमामुळे ते त्याला मिळू शकत नाही. म्हणजे तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी, या अभंगाप्रमाणे आपल्या अवतीभोवती आपल्या अंतरंगात भरून राहिलेले आत्मस्वरूप आपल्यातील देहबुद्धीच्या प्रभावामुळे आपल्याला ते दिसतच नाही. जीव आणि आत्मा यांची जणू काही चुकामुकच होत आहे. जीव म्हणतो मी देह आहे, देहालाच तो ब्रह्मतत्व समजतो आणि जीव फसतो. पण श्रोते हो, देह हा त्रिगुणात्मक आहे. रज तम सत्व या तीन गुणांनी जणू काही तो जखडून गेला आहे. त्रिगुणातील सत्वगुण सुखदायक आहे, पण रजोगुण आणि तमोगुण मात्र दुःखदायकच आहेत. श्रोते हो, गीतेच्या 14व्या अध्यायात या तिन्ही गुणांची ओळख होते बर का. सत्वगुण वाढीस लागला की त्या माणसाच्या ठिकाणी विवेक जागृत होतो, इंद्रियांवर मनाचा ताबा यायला लागतो, विषयासक्ती नष्ट होते आणि सर्व वासना ब्रह्मप्राप्तीच्या दिशेने मार्गक्रमण करू लागतात. रजोगुण वाढीस लागला की मनुष्य मात्र विषयातच रमतो आणि त्या विषयाची तृप्ती कधी होतच नाही. अतृप्ती आणि अभिलाषा यामुळे शेवटी जीव दुःखीच राहतो. तमोगुण वाढीस लागला तर मात्र तो मनुष्य अविचारी होतो आणि त्याची प्रवृत्ती अमानवी होते आणि त्याच्या पदरी शेवटी पुन्हा निराशाच होते. जन्मापासून मरेपर्यंत आपल्या देहात असा त्रिगुणांचा धुमाकूळ चाललेला असतो. मात्र ज्ञानप्राप्तीने या त्रिगुणांच्या तापातून आपल्याला मुक्ती मिळू शकते. जसा जसा त्रिगुणांचा अमल कमी होतो तसे तसे ज्ञान वाढीस लागते. त्रिगुणातीत म्हणजे गुणा वेगळे होणे यासाठी प्रयत्न करायला समर्थ आपल्याला सांगतात. समर्थ म्हणतात, गुणा वेगळी वृत्ती तेही वळेना. म्हणजे गुणा वेगळे होणे हे समजत असूनही ते होता येत नाही. त्याला कारण पूर्णपणे श्रद्धा नाही. मन देहाला आणि आपल्या बाह्य स्वरूपाला इतके चिकटलेले आहे की ते त्रिगुणातून बाहेर पडायला तयारच होत नाही. माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात, एखादा कुशल नट एखादी भूमिका वठवताना त्यात फसत नाही. त्याचप्रमाणे त्रिगुणांचे कार्य साक्षीभावाने चालू द्यावे, पण मन मात्र त्यापासून अलिप्त ठेवावे. मी म्हणजेच देह नसून माझ्यातील आत्मस्वरूप अंतिम सत्य आहे हे पुन्हा पुन्हा स्वतःला समजावून सांगावे. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरी पाठ, असे माऊली म्हणून सांगतात. हेच जुने ठेवणे आहे. मीपणामुळे ते मात्र जीव स्वीकारत नाही. मीपणामुळे ते जीव मात्र स्वीकारत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, गुणा वेगळा होण्याचा प्रयत्न करावा. समर्थ एका स्फुट काव्यात म्हणतात, सत्य संकल्प तो विष्णू तेची ज्ञान उपासना, सर्वज्ञ बोली जे देव ज्ञान सर्वज्ञ होय की श्रीराम. अर्थात ब्रह्मांड नायक विष्णू हाच सत असून तोच ज्ञान आणि उपासनाही आहे. या देवालाच सर्वज्ञ म्हणतात आणि हे ज्ञान होणे म्हणजेच ब्रह्मज्ञान होय. श्रोते हो, म्हणूनच अभ्यासाने त्रिगुणरहित होण्याचा प्रयत्न केल्याने हे ज्ञान प्राप्त होऊ शकते. जय जय रघुवीर समर्थ.
1: याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

0: श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोतेहो, आज आपण जाणून घेणार आहोत ते जातीपत्र अर्थातच जाईच्या पानांविषयी. मंडळी, जाई हे सुगंधी असं फूल, हे व्रणरोपक आहे. म्हणजे एखादा बरा न होणारा व्रण किंवा जखम जाईच्या पानांच्या काढ्यानं धुवून त्या जखमेवरती ठेचलेली पानं लावल्यास जखम बरी होते, शिवाय त्याचा डाग पडत नाही, व्रण पडत नाही असं सांगितलं जातं. सुगंधी पुष्प देणारी वेली म्हणून ही जाई प्रसिद्ध आहे. जाईची फुलं नेहमी संध्याकाळी फुलतात आणि फुलांच्या मंद सुगंधामुळे सुद्धा जाईचं महत्व वाढलंय. जाईच्या फुलांपासून सुगंधी तेल सुद्धा तयार करतात. त्याचबरोबर अंगातली उष्णता वाढल्यास, तोंडात फोड आल्यास त्यावर जाईच्या पानांचा किंवा पाल्याचा उपयोग केला जातो असं देखील तज्ज्ञ सांगतात. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून जेवढ्याही वनस्पती आणि पत्रींची माहिती आम्ही आपल्याला देणार आहोत ती आम्ही सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्रमाणित साईट्सवरनं घेतलेली आहे. त्याचबरोबर त्याच्यासाठी काही आयुर्वेदीय पुस्तकांचा सुद्धा आधार घेण्यात आलेला आहे. मंडळी, भेटूया पुढच्या भागात अशाच एका वनस्पतीची माहिती घेऊन.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं, चांदी, हिरे, रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300 16512, 247 2626 आणि 75500.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500 आणि 98349 52278.

0: तुमचे बिल या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

विद्यार्थिनी विद्याप्रसारक मंडळ नाशिक आयोजित कविवर्य आनंद जोरवेकर आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ बालकवी स्पर्धा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून, ठिकाण डे केअर सेंटर शाळा, राजीव नगर जवळ वडाळा पाथर्डी रोड, नाशिक. नाव नोंदणीची अंतिम तारीख आहे 7 सप्टेंबर 2026. प्रवेश फी 50 रुपये. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक. रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज. दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
3: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
4: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
5: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप कसगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा कार्यक्रमात. आज ऐकूया एक भयानक गूढ कथा, चकवा. राज हा पुण्यातील एक यशस्वी ठेकेदार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिवाळे गावाजवळ एका मोठ्या इको रिसॉर्टचं बांधकाम होणार होतं आणि त्या कामासंबंधीची एक महत्वाची बैठक दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता होती. राजला सकाळी पुण्याहून निघून मीटिंगला वेळेत पोहोचणं शक्य नव्हतं म्हणून त्याने आदल्या दिवशीच निघायचं ठरवलं आणि हिवाळेजवळच्या एका छोट्याशा होमस्टेमध्ये त्याने खोली बुक केली. संध्याकाळी 6 वाजता घरातून निघताना नेहाने त्याच्या हातात थर्मास दिला. राजने थर्मास हातात घेत विचारलं, हा कशाला? चहा आहे वाटेत उपयोगीकडे. राज हसला, अगं पुण्यापासून कोकणापर्यंतच्या चहाच्या टप्प्या बंद झाल्या की काय? वाटेत उपयोगी पडेल, असू दे, नेहा म्हणाली. राजने थर्मास गाडीत ठेवला. तो गाडी सुरू करणार तेवढ्यात नेहा म्हणाली, राज काय? दोडा मार्गच्या पुढे रात्री जपून जा. का? माझ्या मैत्रिणीकडून ऐकलंय तिकडे एक देवराई आहे, रात्री त्या भागात चकवा लागतो म्हणे. राज मोठ्याने हसला, नेहा माझ्याकडे 5G आहे, गुगल मॅप्स आहे, GPS आहे, चकवा मला कसं लागणार? नेहा हसली, मी चकव्यावर विश्वास ठेवते असं नाही पण तरीही काळजी घे, रस्ता अनोखी आहे, थकवा आला तर गाडी थांबो, फ्रेश हो आणि मग पुढे जा. राजने मान डोलवली, पोहोचलो की फोन करतो, असं म्हणत राज निघाले. नेहा मात्र बराच वेळ गेटपाशी उभी राहून गाडी दिसेनाशी होईपर्यंत पाहत राहिली. सातारा, कराड, कोल्हापूर प्रवास व्यवस्थित चालला होता. रात्री साधारण 11:30 सुमारास तो दोडा मार्गला पोहोचला. त्याने गुगल मॅप्सवर होमस्टेचा पत्ता टाकला. स्क्रीनवर दिसत होतं पोहोचण्यास लागणारा वेळ 25 मिनिटे. राज मनातल्या मनात म्हणाला, नेहा उगीच काळजी करते. गाडी पुढे निघाली. दोडा मार्ग मागे पडताच आजूबाजूला दिसणारी कौलारू घरं कमी झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेली झाडं वाढत गेली. पुढे काही अंतरावर दाट देवराई सुरू झाली. रस्त्यावर दिवे नव्हते. अमावास्येची रात्र असल्याने सर्वत्र अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. प्रकाश होता तो फक्त गाडीच्या हेडलाईटचा. राजने गाडीचा वेग थोडा कमी केला. मोबाईलला नेटवर्क होतं आणि गुगल मॅप्स व्यवस्थित चालू होतं. गुगल मॅप्सने सांगितलं 500 मीटर पुढे उजवीकडे वळा. राजने गाडी उजवीकडे वळवली. काही मिनिटांनी पुन्हा आवाज आला. पुढे उजवीकडे वळव. राजने पुन्हा गाडी वळवली. 10 मिनिटांनी समोर एक दगडी फलक दिसला. देवराई क्षेत्र. राजच्या भुवया उंचावलं. त्याने मोबाईल पाहिला. निळी रेषा व्यवस्थित पुढे जात होती. तो पुढे निघाला. 10 मिनिटांनी पुन्हा तोच फलक दिसला. देवराई क्षेत्र. राजने गाडी थांबवली. आजूबाजूला कोणीही नव्हतं. दूरवरही मानवी वस्तीची कोणतीही खूण नव्हती. गुगल मॅप सांगत होत सरळ पुढे जा. राज पुढे गेला. पण काही वेळाने पुन्हा तोच फलक दिसला. देवराई क्षेत्र. पहिल्यांदा त्याने दुर्लक्ष केलं. दुसऱ्यांदा त्याला शंका आली. तिसऱ्यांदा मात्र त्याच्या पोटात गोळा आला. त्याने गुगल मॅप्स बंद करून पुन्हा सुरू केलं. लोकेशन तपासलं. नेटवर्क होतं. जीपीएस सुरू होतं. तो पुन्हा निघाला. चौथ्यांदा फलक. देवराई क्षेत्र. आता राजने गाडी थांबवली. इंजिन बंद केलं. गाडी पूर्ण शांतता पसरली. त्याने मोबाईल हातात घेतला. होमस्टेच्या मालकाला फोन लावला. पण फोन लागला नाही. राजने नेहाला फोन करण्याचा प्रयत्न केला. पण हा कॉलही लागला नाही. राजने पुन्हा गाडी सुरू केली. पाचव्यांदा तोच फलक. देवराई क्षेत्र. घड्याळात 12:40 झाली होती. राजने स्टिअरिंगवर कपाळ टेकवलं. त्याच्या मनात नेहाचा आवाज घुमला. दोडा मार्गच्या पुढे चकवा लागतो म्हणे. हे शक्य नाही, राज म्हणाला. तेवढ्यात गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशाच्या पलीकडे त्याला मंद पिवळसर उजेड दिसला. राजने आशेने तिकडे पाहिलं. दाट झाडांच्या आड एक छोटीशी कौलारू झोपडी दिसत होती. बाहेर एक कंदील होता. इतक्या रात्री इतक्या जंगलात? राजला आश्चर्य वाटलं. पण त्याच वेळी त्याला हायसेही वाटलं. त्याने गाडी त्या झोपडीच्या दिशेने घेतली. झोपडीसमोर एक पांढरा हाफ शर्ट, पांढरी हाफ पॅन्ट, पांढरी टोपी आणि पांढरी दाढी असलेला वृद्ध इसम बसला होता. कंदिलाच्या मंद प्रकाशात त्याचा चेहरा अस्पष्ट दिसत होता. राजने खिडकीची काच खाली केली. काका, वृद्धाने मान वर केली. तो काही क्षण राजकडे नुसता पाहत राहिला. राजने विचारले, चहा मिळेल का? वृद्धाने शांतपणे विचारलं, तुला चकवा लागला का? राजच्या अंगावर काटा आला. तुम्हाला कसं कळलं? वृद्ध हलकस हसला. अरे, चेहऱ्यावर दिसतं तुझ्या. त्याने 1/2 मिनिटातच चहा आणला. जणू चहा तयारच होता. राजने एक घोट घेतला. चहाची चव ओळखीची वाटत होती. अगदी नेहा करते तसा चहा. वृद्धाने विचारलं, हिवाळ्याला जायचं ना? राजने मान डोलावले. वृद्ध पुढे म्हणाला, यापुढे 2 रस्ते आहेत. दोन्ही गोल फिरतात. म्हणजे तिथून पुढं गेलं की ते पुन्हा इथंच आणतात. वृद्ध पुढे म्हणाला, मधला एक रस्ता आहे, पटकन दिसत नाही, तोच रस्ता हिवाळ्याला जातो. वृद्ध पुढे म्हणाला, गाडी हळू चालव. 2 दगडी खांब दिसतील. त्यांच्या मधोमध रस्ता आहे. राजने मान डोलावली. चहा पिऊन झाल्यावर त्याने विचारले, काका, किती पैसे झाले? वृद्ध हसला, पैसे नको, निघ, उशीर झालाय. राजने गाडी सुरू केली. हेडलाईटच्या प्रकाशात त्याला झोपडीवरील नाव दिसले. चकवा. विचारात मग्न असलेला राज सावकाश पुढे जायला निघाला. काही मिनिटांनी त्याला 2 दगडी खांब दिसले. त्यांच्या मधोमध एक अरुंद रस्ता होता. राजने गाडी त्या रस्त्यावर वळवली. दाट झाडी, वळणावळण्याचा रस्ता, भयान शांतता. पण 2-3 मिनिटांनी रस्ता थोडा रुंद झाला. काही अंतर गेल्यावर फलक दिसला, हिवाळे 2 किलोमीटर. राजने सुटकेचा निश्वास सोडला. रात्री 1:30 तो होमस्टेवर पोहोचला. मालकाने दार उघडलं. राज, बराच उशीर झाला. राज म्हणाला, माफ करा, रस्ता चुकलो होतो त्यामुळे उशीर झाला. मालक त्याच्याकडे पाहत म्हणाला, चकवा लागला का? राज काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिला. बहुतेक. सकाळी 7 वाजता राजचा फोन वाजला. नेहा होती. फोन का केला नाहीस? अगं, मी प्रयत्न केला पण फोन लागला नाही. नेहाने काळजीने विचारलं, राज चकवा तर लागला नाही ना? नेहाला काळजी वाटू नये म्हणून राज हसत म्हणाला, नाही ग. फोन ठेवून राज तयार झाला. 9 वाजता मीटिंग होती. वेळेआधीच तो रिसॉर्टच्या साईटवर पोहोचला. गाडीतून उतरताना त्याच्या मनात काल रात्रीचा प्रसंग पुन्हा आला. देवराई, तोच तो फलक, ती कबलारो झोपडी, तो वृद्ध आणि तो चहा. क्षणभर त्याच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. आज परत जाताना अंधार पडण्यापूर्वी दोडामार्गला पोहोचायचं असं त्याने मनोमन ठरवलं. कालचा अनुभव पुन्हा नको, त्याने स्वतःशीच म्हटलं. मीटिंग वेळेवर सुरू झाली. कामासंबंधीची चर्चा अपेक्षेपेक्षा लवकरच संपली. 4:30 राज होमस्टेकडे परतला. सामान घेतलं आणि पुण्याला निघण्याची तयारी केली. गाडी सुरू करताना त्याच्या मनात काल रात्रीचा प्रसंग पुन्हा आला. पण दिवसाच्या उजेडात सगळं अगदी सामान्य दिसत होतं. देवराईचा भाग मागे पडला. काही वेळात दोडामार्ग आलं. राजने सुटकेचा निश्वास सोडला. कारमधील रेडिओवरील बातमीने राजचं लक्ष वेधलं. काल मध्यरात्री कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात GPS नेव्हिगेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलं आहे. न्यूज अँकर पुढे सांगत होता, काही वाहन चालकांना चुकीचे लोकेशन आणि चुकीचे मार्गदर्शन मिळाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. प्राथमिक तपासात GPS स्पूफिंग किंवा नेव्हिगेशनमध्ये छेडछाड झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. साधारण 30 मिनिटांच्या कालावधीत अनेक वाहन चालक एकाच परिसरात पुन्हा पुन्हा फिरत असल्याचं आम्हाला समजलं आहे. राज हळूच म्हणाला, अच्छा, म्हणजे तो चकवा नव्हता तर गुगल मॅप्सने मला चकवलं होतं. त्याला काल रात्रीच्या त्या विचित्र अनुभवाचं उत्तर मिळालं होतं. गाडी चालवत असतानाच राजला अचानक चहाची हुक्की आली. त्याने मागच्या सीटवरून नेहाने दिलेला थर्मास घेतला. थर्मास हातात घेताच त्याला काहीतरी विचित्र जाणवलं. थर्मास बराच हलका वाटत होता. राजने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. थर्मासचं झाकण उघडलं. आत थोडासा चहा होता. अरे, एवढासा चहा? कदाचित चहा सांडू नये म्हणून नेहाने कमी चहा दिला की काय? की काल रात्री मी या थर्मासमधला चहा प्यायलो. त्याने थर्मासमधला चहा कपात ओतला. चहा अजूनही गरम होता. राजने एक घोट घेतला आणि तो थबकला. ती चव. त्याने पुन्हा एक घोट घेतला. काल रात्री त्या वृद्धाने दिलेल्या चहाला ही चव होती. अगदी अशीच हाच सुवास, ही चव. राज काही क्षण नुसता कपाकडे पाहत राहिला. मग त्याच्या मनात विचार आला, काल रात्रीच्या वृद्धाने अवघ्या 1/2 मिनिटात गरम चहा दिला होता. अचानक त्याच्या मनात एक विचार संपून गेला. ज्या ठिकाणी ती चकवा झोपडी दिसली होती तिथे परत जाऊन पाहिलं तर? त्याने मागच्या आशेत पाहिलं.

0: दोडामार्ग मागे पडला होता. एक क्षण त्याला गाडी वळवाविषयी वाटली, पण त्याने लगेच विचार केला, कशाला उगाच. कदाचित थकव्यामुळे भास झाला असेल, कदाचित ती चकवा झोपडी खरोखरच असेल, आणि नसली तर कदाचित ती झोपडी सुद्धा चकवाच असेल. त्याने गाडी पुढे घेतली, पण मनातून मात्र तो प्रसंग काही केला जात नव्हता. ती कवलारू झोपडी, तो मंद कंदील, तो वृद्ध आणि तो जाम. आज या गोष्टीला 2 वर्ष झाली, पण राजला आजही वाटतं त्या दिवशी परत जाताना त्याने गाडी थांबवून पाहायला हवं होतं ती झोपडी खरंच त्या जागी होती की नव्हती. GPSने त्याला चकवलं होतं हे खरं असलं तरी त्या झोपडीचं, त्या वृद्धाचं आणि तिथल्या चहाचं काय? म्हणतात ना, काही प्रश्नांची उत्तरं न मिळालेलीच बरी असतात, कारण त्या प्रश्नांची आठवणच आपल्या आयुष्यातील कुतूहल कायम ठेवते. काही गूढ उलगडू नयेत, काही गूढ उलगडू नयेत, काही प्रश्न अनुत्तरितच राहावीत, आणि आठवणींच्या सावलीत ते अधून मधून भेटावेत.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा सुंदर कथा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात पुढील मंगळवारी रात्री 8 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: तुमचं बिल या वस्तू, कानातले,
3: पहिल्या पगारातून आईसाठी,
2: संधीची बळी,
3: बाबांना पूजेसाठी,
2: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
3: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
2: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
3: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
4: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आशा भोसले यांनी गायलेलं. नक्षलाल पुरी यांची गीतरचना. ऐकूया गुन्हा और कानून या चित्रपटामधली. गीताला संगीत आहे सपन जगमोहन यांचं.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
4: कार्यक्रमात आता ऐकूया जंगल में मंगल या चित्रपटामधलं हसरत जयपुरी आणि नीरज यांचं गीत. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: कार्यक्रमात आता ऐकूयात हेमंत कुमार यांनी गायलेलं फिर भी या चित्रपटामधलं गीत रघुनाथ सेठ यांच्या गीताला संगीत आहे नरेंद्र शर्मा यांचं

0: आहे.
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
2: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
1: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
2: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
3: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: मोहम्मद रफी यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीतकार शंकर जयकिशन. हे गीत होतं ब्रह्मचारी या चित्रपटामधलं.
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
2: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
1: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
2: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
0: कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेला मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकणार आहोत. दिल आशियाना है या चित्रपटामधलं. संगीतकार आनंद मिलिंद.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद अजीज यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत. संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आखिर क्यों या चित्रपटामधलं.

0: तुमचं बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
6: विश्वास नाशिककरांचा.
5: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी संवाद साधते आहे सौमाधुरी नंदन. वारकरी संप्रदायातील काही दैदिप्यमान नक्षत्रांचे आषाढी कार्तिकी वारी यामध्ये आपण दर्शन घेत आहोत. आजचा 6वा भाग, भगवंतालाही आपल्या दाराशी यावं लागेल अशी शिकवण देणारे भक्त पुंडलिक यांचे गुरु कुक्कुट ऋषी. संत कृपा झाली इमारत फळा आली, संत कृपा झाली इमारत फळा आली. संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाच्या भव्य इमारतीचे वर्णन करताना संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम महाराजांचे योगदान रेखाटले आहे. परंतु या अलौकिक इमारतीचा पहिला पाया किंवा अदृश्य दगड कुणी जर असेल तर ते म्हणजे भक्त पुंडलिक. आणि त्या पुंडलिकाच्या पाषाण हृदयाला भक्तीचा पाजर फोडणारे, त्याला जीवनाची खरी दिशा दाखवणारे महामेरू म्हणजेच कुक्कुट ऋषी. आज संपूर्ण महाराष्ट्र आणि देश विठ्ठल माऊलीच्या भक्तीत दंग आहे. पण विचार करा, जर कुक्कुट ऋषी नसते तर पुंडलिकाचे हृदय परिवर्तन झाले असते का? पुंडलिकाने मातापित्यांची सेवा केली नसती तर विठ्ठल द्वारका सोडून विटेवर उभा राहिला असता का? नक्कीच नाही ना. म्हणूनच कुक्कुट ऋषींच्या मार्गदर्शनामुळेच देवाला पंढरपुरात यावे लागले हे विधान त्रिकालबाधित सत्य आहे. स्कंद आणि पद्यपुराणातील कथांनुसार कुक्कुट ऋषींचा आश्रम काशीच्या बाह्य भागात विंध्याचलाच्या रांगांमध्ये होता. उपनिषदांमधील मातृदेव भव पितृदेव भव या सूत्राला त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय मानले होते. वृद्ध मातापित्यांची निस्सीम सेवा करणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणे हीच त्यांची अखंड साधना होती. त्यांनी आयुष्यात कधीही कर्मकांडाला महत्त्व दिले नाही. त्यांचे आईवडील हेच त्यांचे काशी रामेश्वर होते. या अनन्य सेवेमुळेच त्यांच्या आश्रमात अशी सात्विक ऊर्जा निर्माण झाली होती की जी मोठ्या योग्यांनाही थक्क करणारी होती. भक्त पुंडलिक सुरुवातीला अत्यंत दुष्ट आणि आईवडिलांचा छळ करणारा मुलगा होता. पत्नीच्या प्रभावाखाली येऊन स्वतः घोड्यावर बसणं आणि वृद्ध आईवडिलांना पायी चालवणं हा त्याचा दिनक्रम होता. अशा स्थितीत काशीला जात असताना एका रात्री तो कुक्कुट ऋषींच्या आश्रमात उतरला. रात्री पुंडलिकाने ऋषींना आईवडिलांच्या सेवेत मग्न असलेले पाहिले. गर्वाने पुंडलिकाने विचारले, तुम्ही एवढे मोठे ऋषी आहात, मला काशीचा मार्ग सांगू शकाल का? ऋषींनी अत्यंत शांतपणे उत्तर दिले, तरुणा, मला काशीचा मार्ग माहीत नाही. मी आयुष्यात कधीही कोणत्याही तीर्थयात्रेला गेलो नाही. माझे आईवडील हेच माझे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र आहे. अहंकारी पुंडलिकाने मनातल्या मनात त्यांची थट्टा केली, हा कसला ऋषी ज्याने कधी गंगा स्नान देखील केले नाही. त्याच रात्री मध्यरात्री आश्रमात पुंडलिकाला एक अद्भुत दृश्य दिसले. अत्यंत काळ्या मलिन आणि मळलेल्या वस्त्रांमधील तीन स्त्रिया आश्रमात आल्या. त्यांनी आदराने आश्रमाचे अंगण झाडले, सडा रांगोळी घातली आणि ऋषींच्या कुटीला प्रदक्षिणा घातली. आणि कुटीतून बाहेर पडताना त्यांचे रूप पालटलेले होते. त्या कोट्यावधी सूर्यांपेक्षाही अधिक तेजस्वी आणि सुंदर दिसत होत्या. आश्चर्यचकित होऊन पुंडलिकाने धावत जाऊन त्यांचे पाय धरले आणि विचारले, मातांनो, तुम्ही कोण आहात? येताना एवढ्या मलिन आणि जाताना एवढ्या पवित्र कशा झालात? तेव्हा त्यांनी उत्तर दिले, आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती आहोत. गंगा नदीने पुंडलिकाला फटकारलं आणि सांगितलं, जगातले करोडो पापी लोक आमच्या पात्रात स्नान करून आपली पापे सोडून जातात, त्यामुळे
आम्ही रोज रात्री मलिन होतो, परंतु कुक्कुट ऋषी अहोरात्र आपल्या माता पित्यांची निस्सीम सेवा करतात. त्यांच्या पुण्याने आमची पापे धुवून निघतात आणि आम्ही पुन्हा पवित्र होतो. पण तुझ्यासारखा पापी जो स्वतःच्या आईवडिलांना छळत आहे, त्याचं पाप धुण्याची ताकद आमच्यातही नाही. उद्धार हवा असेल तर कुक्कुट ऋषींचे पाय धर. नद्यांच्या या शब्दांनी पुंडलिकाच्या मस्तकात ज्ञानाचा प्रकाश पडला. त्याचा अहंकार क्षणात कोसळला, धावत धावत जाऊन कुक्कुट ऋषींच्या पाया पडला आणि त्याने क्षमा मागितली. कुक्कुट ऋषींनी त्याला मायेने उठवलं आणि उपदेश केला, पुंडलिका, देव कुठल्याही दगडधोंड्यामध्ये किंवा काशीद्वारकेत नाही. देव तुझ्या घरात आहे. ज्या मात्या पित्याने तुला घडविले त्यांची सेवा कर. अरे, हीच तर खरी भक्ती आहे. हा एकच उपदेश पुंडलिकाच्या जीवनाला कलाटणी देऊन गेला. त्यांनी ऋषींना आपले मानस गुरु मानले. काशीला जाण्याचा विचार सोडून तो आई वडिलांना घेऊन माघारी फिरला आणि पंढरपूर जवळील दिंडीरवन येथे तो आला. पंढरपुरात पुंडलिक अहोरात्र आई वडिलांची सेवा करू लागला. ही मातृ पितृ भक्ती पाहून स्वतः द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण म्हणजेच विठ्ठल वैकुंठावरून पंढरपुरात धावून आले. भगवंत दारात उभे राहून म्हणाले, पुंडलिका, मी तुझा भाव पाहून दर्शन देण्यासाठी आलो आहे. परंतु आई वडिलांच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलिकाने मागे न पाहता शेजारी पडलेली एक वीट देवाच्या दिशेने भिरकावली आणि म्हणाला, देवा, माझ्या गुरूंची शिकवण आहे की आई वडिलांची सेवा हीच सर्वोच्च आहे. माझी ही सेवा पूर्ण होईपर्यंत या विटेवर उभे राहा. भगवंताला पुंडलिकाची ही निष्ठा आणि कुक्कुट ऋषींच्या संस्काराचा बाणा इतका आवडला की देव दोन्ही हात कमरेवर ठेवून त्या विटेवर उभा राहिला आणि तो आज गायत 28 युगे त्याच विटेवर उभा आहे. खरंच जर कुक्कुट ऋषी नावाचे दीपस्तंभ त्या वाटेवर उभे नसते तर पुंडलिकाचा अहंकार कधीच नष्ट झाला नसता आणि पंढरपूरचे हे पावनधाम निर्माण झाले नसते. महाराष्ट्राला संतांची भूमी बनवण्याचे मुख्य श्रेय कुक्कुट ऋषींच्या पितृभक्तीच्या साधनेला जाते. आज 21व्या शतकात जिथे वृद्धाश्रम वाढत आहे आणि आई वडिलांचा सांभाळ करायला तरुण मुले कंटाळत आहेत, तिथे कुक्कुट ऋषींची ही साधना प्रत्येकासाठी नक्कीच मार्गदर्शक आहे. आई वडिलांच्या चरणातच सर्व तीर्थक्षेत्र आणि साक्षात ईश्वर बसलेला आहे. हाच संदेश कुक्कुट ऋषी आणि भक्त पुंडलिक आपल्याला देतात. कुक्कुट ऋषी महाराज की जय. पुंडलिक.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नमस्कार, मी ऍडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
3: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं नीरज यांचं गीत गॅम्बलर या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: शारदा यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात संगीतकार शंकर जयकिशन आणि हे गीत आहे दिवाना या चित्रपटामधलं

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हे गीत आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांच्या स्वरात. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत दिला आहे राहुलदेव बर्मन यांनी. हे गीत आपण ऐकणार आहोत हम किसी से कम नहीं या चित्रपटामधलं.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना, ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: हे गीत ऐकूया धुंद या चित्रपटामधलं. साहिल लुधियानवी यांची गीतरचना, संगीत दिलं आहे रवी यांनी आणि हे गीत ऐकूयात महेंद्र कपूर यांच्या स्वरात.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
3: स्मृती भाग 16. समग्र भारतवर्षातील वेदविदास मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. आज आपण पराशर स्मृतीमधील अजून काही श्लोक पाहू. अच्छिद्रमिति यद्वाक्यं वदन्ति क्षितिदेवताः प्रणम्य शिरसा धार्यं अग्निष्टोम फलं हितत. दोषरहित असे जे वाक्य भूदेवता सांगतात, म्हणजे ब्राह्मण सांगतात, ते शिरोधार्य मानले पाहिजे, कारण ते अग्निष्टोम यज्ञाचे फळ देणारे असते. हा श्लोक मी मुद्दाम निवडला. माझ्या नजरेतला ब्राह्मण वा मला पूर्वजांकडून कळलेला ब्राह्मण सांगतो, अदमासे 300-400 वर्षापूर्वी लागलेले विज्ञानाचे वेड अजूनही संपलेले नाही, पण त्या विज्ञानाने मानवी वृत्ती बदलली व भरपूर कायदे होऊ लागले. आजची परिस्थिती माणसाला विज्ञान व कायद्याच्या मर्यादा अजून समजल्याच नाहीत. यात आपला परका होत गेला. समानतेची भूक वाढून भांडणे वाढली. पर्यायाने माणूस अध्यात्म व सुखाची गुरुकिल्ली हरवून बसला. निरपेक्ष नैतिक मूल्य, प्राणीमात्रांची एकता व शुद्धता, जीवनातील एकता, सुसूत्रता, अनुस्यूतता, अखंडितता, सातत्य, न्यायावर भक्तीचा कर्मविपाक आणि विश्वामागील सुसूत्र बुद्धी या 5 सूत्रांवरील अविचल श्रद्धा डळमळली व आज पूर्ण उडण्याच्या मार्गावर आहे. असमर्थाकडे समर्थाने परोपकार, दया व करुणेने पाहावे आणि डिव्हाईन ब्रदरहूड अंडर द फादरहूड ऑफ गॉड असे राहावे हे विसरला. भावजीवन समृद्ध करणारा धर्म आमच्याच संस्कृतीचे लोकांमुळे आमच्यापासून दूर झाला. 1947 अगोदर जवळपास 1500 वर्षात इतरे जनांचे राज्यकारभाराने असे घडत गेले. त्याची परिसीमा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर अतिरेकात झाली. भारतातील राज्यकर्त्यांनी भावजीवन समृद्ध करणारा ब्राह्मण लयास घालवला व हाजी करणारा ब्राह्मण ताजातवाना ठेवला. मग ब्राह्मणत्वाचे अर्थच बदललेले पहावयास आज मिळतात. वामनाने बळीला मारला, रामाने रावणासारख्या शंकर भक्तास मारले, श्रीकृष्णाने दुर्योधनास पांडवांना हाती धरून उद्ध्वस्त केले. वास्तविक बळी धार्मिक यज्ञ करणारा होता. रावणाने वेदांना स्वर लावले, दुर्योधन व जरासंध विष्णू याग करणारे होते, पण ज्या ब्राह्मणांना ते मान्य होते ते खरे ब्राह्मणच नव्हते. मग भगवंतास मान्य काय होते? तर यज्ञ करणारे उत्तम ब्राह्मण असून पण त्याला अवतार घ्यावे लागले. प्रश्न हा पडतो की फक्त शेंडी, यज्ञोपवीत वा भस्माचे पट्टे ओढून अंधपणाने कर्मकांडाला चिकटणारे खरे ब्राह्मण असतात? यांना खरा धर्म कळतो? जगात कोणी हलका नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला ब्राह्मण होण्याचा गुणकर्माने अधिकार आहे, हेच खरे. नफ्यासाठी मैत्री, सुखासाठी मैत्री, तत्वासाठी मैत्री आणि भक्तीसाठी मैत्री, यातून चौथी गोष्ट. हा खरा धर्म जगास समजावून सांगणारा कोणी आहे का आज? तो खरा ब्राह्मण. बाकी सारे पोटार्थीच, ते खरे ब्राह्मणच नाहीत. मृत्यूप्रसंगी धीर देतो, श्राद्धात यजमानाचे दुःख हलके करतो, विवाहात जीवनाचे मर्म मार्गदर्शन करतो, यापेक्षाही अधिक जो जीवनात कृतज्ञता शिकवतो आणि जो दुसऱ्याकडे वा शेजाऱ्याकडे संस्कृती घेऊन जातो वा संस्कृतीसाठी रक्ताचा थेंब खर्च करतो तो ब्राह्मण. शिक्षक, संत, ब्राह्मण, व्याख्याते, पालक, वृत्तपत्रे, वाङ्मय आणि सिनेमा या अष्टगुरु संस्थेमधून सर्वच बिघडल्यावर समाजाचे कसे व्हायचे? आज इतरांसह ब्राह्मणही बिघडला आहे. ब्राह्मण संस्था अधपतित आहे. एखाद्या तत्वासाठी सगळे जीवन समर्पित करणारा ब्राह्मण आज विरळाच. पूर्वी गावागावात असा ब्राह्मण पसरलेला होता. आध्यात्मिक आणि नैतिक उन्नतीसाठी रक्ताचा कण कण वेचणारा ब्राह्मण होता. त्यास भूदेव ही संज्ञा होती. कारण स्वतःचे भौतिक उन्नतीकडे दुर्लक्ष करून सर्वांच्या आध्यात्मिक उन्नतीकडे झटणारा तो होता. आज या समग्र विचारांनी पांगळा असलेला आहे तो उन्नत व्हावा ही ईशचरणी प्रार्थना विनंती इतकीच. पराशर स्मृती व इतरही स्मृती वाचनीयच आहेत.

0: आणि घटनावळीत होणार मोठी बचत.
1: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
0: ओढेकर ज्वेलर, समाधानाची समृद्ध परंपरा, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: प्राधान्य द्या शिक्षणाला, नकार द्या बालविवाहाला.
1: आपकी फरमाइश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या

0: या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
3: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
2: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
3: ओरेकल ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओरेकल बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आनंद बक्षी यांचं कटी पतंग या चित्रपटामधलं. ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राहुल देवबर्मन यांचं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: चंबल की कसम या चित्रपटामधलं साहिल लुधियानवी यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार खय्याम.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मुकेश यांनी गायलेलं इंदिवन यांचं गीत होली आई रे या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

0: टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

0: माझ्या पालक आणि बालमित्रांनो, सध्या आपण ऐकत आहोत प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित अजिंक्य मी या पुस्तकातील काही प्रेरणादायी कथा, खास पालकांसाठी आणि मुलांसाठी. सध्या आपण अजिंक्य मी या पुस्तकातील बाल युनियन जिंदाबाद ही कथा ऐकत आहोत. या कथेचा उत्तरार्ध आज आपण ऐकणार आहोत. आजचा भाग 28. ऋत्विक म्हणाला, खूप कन्फ्यूज झालोय आम्ही, एक सेशन यावर सुद्धा ठेवा. सुजय म्हणाला, मला वाटतं पुष्कळशी अन्याय आलेत आपल्या मसुद्यामध्ये, पहिल्या कॅम्पमध्ये एवढे पुरेत, नाहीतर आपल्याला पालकांचे बसतील धपाटे. पण सुजय, या कॅम्पला येतील का रे पालक? त्यांना मुळी आपला ऐकायला वेळच कुठे आहे? तेही खरं आहे, पालकांना मुलांचं ऐकायला वेळ नाही आहे. म्हणजे आपली एवढी मेहनत फुकट गेली की काय? खरं तर आपण आधीपासून फक्त ऐकत ऐकत आणि ऐकतच आलो, आपलं कुणी कधी ऐकणार नाही का? तारिणी फुत्कारली. बंटी कधी नव्हे ते गंभीरपणे म्हणाला, आपण या सर्व मुद्द्यांच्या पाट्या तयार करू, पुस्तकांचं ओझं कमी करा, आम्हाला तुमचा थोडा वेळ द्या, बाहेरची इतर पुस्तकं वाचू द्या, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकू द्या. एकेकानं पाट्यांचा मजकूर पूर्ण केला. सुजय म्हणाला, गुड आयडिया, या पाट्या घेऊन एक मोर्चाच काढूया पालकांसमोर. सुजय बोलतानाच एकदम दचकला. आतून मम्मी पटवर्धन आतमध्ये येत होते. मम्मी मम्मी आली, मीटिंग खाल्लास, पळा लवकर सगळ्यांनी. मुलं पळणार तेवढ्याच मम्मी पटवर्धन म्हणाल्या, पळू नका बाळांनो, पालकांच्या शिबिरात काय काय सांगायचं ते ठरवून तुम्ही दमला असाल ना, सगळ्यांना मी झकास फराळ देते, वर चारवळ्या घातलेल्या मसाल्याचं दूध पण देते. मम्मी तू घरामध्ये होतीस? काल तू मला पाहताच मीटिंग ओव्हर केलीस ना, खात्री होती आजही तुझी मीटिंग असणारच. बाक्षादारानं आले मी, सगळं नाही पण थोडं ऐकलं तुमचं. सगळे एकदम शांत झाले, काही दचकून काही कुतूहलानं काही निर्भयतेनेही. मम्मी तू रागावलीस तर नाहीस ना आमच्यावर? बेटा सुजय, रागावले कसले, विचार करते आणि तुमची मीटिंग माझ्यापुरतीच राहणार नाही. या सगळ्या तुमच्या गप्पा तुमचे प्रस्ताव मी सर्वांना एकत्र करून ऐकवणार आहे. बंटी तारिणी अक्षदा शुभम सर्वांच्या पॅरेंट्सना कॉफी प्यायला मी बोलवणार आहे. मीही तुमच्याच युनियनमध्ये सहभागी होणार आहे आणि तुमच्या शब्दामध्ये सगळं पालकांना ऐकवणार आहे. ऐकवणार हे काय, आल्याबरोबर टेप रेकॉर्डर ऑन करून आतमध्ये मी टेप केलंय, सगळं लावून दाखवू तुम्हा सगळ्यांना. काय, आमचा मसुदा तू टेप केला? हो, आम्हालाही तुमचं ऐकायलाच हवं. जमलं तर या मजकुराची छान सीडी करून मी घराघरात वाटण्याचा प्रयत्न करेन. बाळांनो, तुमच्याचमुळे तर आमचं घर मजेत असणार ना. तुम्ही असे दुःखी असाल तर काय उपयोग या बंगल्याचा, गाडीचा, बाहेरचा व्यवहार तुम्हाला बालपण जगू देत नाही. उरलेला आनंद आम्ही पालक स्पर्धेच्या नावाखाली उडून टाकतो, तुडवून टाकतो. आंटी, आम्हाला पण तुमची धावपळ कळते. बाहेरच्या कॉम्पिटिशनसाठी तुम्ही आम्हाला कंपल्शन करता, पण आंटी आमच्या पॅरेंटना सांगा ना, या सगळ्या खेचाखेचीत आम्ही जर एकाकी. नाही नाही, मम्मी पटवर्धानी बंटीला जवळ घेतलं. एकीकडे त्यांचे डोळे पाणावले, दुसरीकडे बाल युनियनचे सदस्य जल्लोष करीत राहिले. आमच्यावरील अन्याय दूर करा, आमच्यावरील अन्याय दूर करा, बाल युनियन जिंदाबाद, बाल युनियन जिंदाबाद. मित्रांनो, या ठिकाणी ही कथा संपली. भेटूया नवीन कथेसह पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रक्षेपण रात्री 11 वाजता. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. बिंदिया चमकेगी या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं, शब्दरचना अंजान यांची, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकणार आहोत.

0: बंदिनी चित्रपटातील
1: आपकी फरमाइश आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
2: आशा भोसले यांच्या आवाजात विजय आनंद यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि चित्रपट आहे घुंगरू की आवाज़.

0: सोलाराचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं गद्दार या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं शर्मिली या चित्रपटामधलं. हे गीत आहे नीरज यांचं, संगीतकार सचिन देवबर्मन.

0: नमस्कार नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया हमराही या चित्रपटामधलं. कुलवंत जानी यांच्या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात मंडी या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे वनराज भाटिया यांनी.

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकूयात. चित्रपट आहे अंदाज आणि संगीतकार नौशाद.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले आणि डॅनी डेन्झोप्पा यांच्या स्वरात. मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत काला सोना या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

करायची आहे? मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेटा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888.

0: बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 दशांश कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। आम्ही

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: हमने तो सुना था कि ताश के पत्तों में चार दहले होते हैं.
3: हमें तो दो ही नजर आ रहे. कहां है आपका जिन साथी?
4: वो भी यही है.
3: तो सामने क्यों नहीं आ रहे?
4: उनका कहना है माशूक अपने शबाब में करते हैं पर्दा हिजाब में. कैसा जमाना आया देखो कि आशिक खड़े हैं नकाब में.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना। साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार।

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.
2: लागा गोरी गुजरिया से

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज,

0: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83 800 16 512 या क्रमांकावर.

नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज़।

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या।
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन।
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध।
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ।

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5352-4726-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो,

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून

0: किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: एकनाथांची साधनेची पाऊलवाट भक्तीच्या वीणेनं रुणझुणते आहे. या भक्तियोगाद्वारे त्या परमतत्वाशी अद्वैत घडावं हाच या मनाचा ध्यास आहे. सद्गुरूकडे त्यांचं मागणंही हेच आहे की द्वैत दूर असू द्या. मी आणि तू हा भेद जोवर आहे तोपर्यंत हा आत्मा टाहो फोडत राहणारच. खरं तर या आंतरिक आर्ततेला शब्दांचाही स्पर्श सोसत नाहीये. हा अभंग म्हणजे निशब्द आर्ततेची अनुभूती देणारं शब्दांचं निरांजन आहे.

0: दिगंबराय।
1: भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष। फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 ह्या क्रमांकावर.

0: वाढवायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहिती

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेत आहे.